नमस्कार. 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान उलयता. तशेंच डिजिटल मोडाचेर न्यूज ऑन एअर ह्या एपावेल्यान तुमकां आयकूंक मेळटा आकाशवाणी पणजी. आयकपनो आयज शुक्रार भारतीय सौर दीस 29 ज्येष्ठ शके 1948 म्हळ्यार 19 जून 2026. सकाळची 5:55:50 जातात. तुमकां सगळ्यांक येवकार दिवन आमच्या पयल्या सभेक आमी आतां आरंभ करता. सुप्रभात.

आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आम्ही उलयता. आयक म्हणू आता बरोबर सबराचेर हिंदीतल्यान आणि सबरा 5 मिनटाचेर इंग्लिशीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करता.

हे देवी, दया माया आणि सत्य जय, थंय तुझो वास। तुझी माया आमकां सगळ्या संकटांतल्यान वयर काडपाक सदांच वाट दाखयता।

तुझ्या फकत दर्शन स्पर्शान आणि आशीर्वादान हे देवी आमची दुःखा तू ना करता, मनातल्या इच्छा पूर्ण करून भक्तांचे सदांस तू रक्षण करता.

0: आमची संस्कृती आम्ही टिकवूया, आमची मंच आम्ही सांभाळूया, आमचे विचार प्रगल्भ आणि दर एकल्याच्या भावना जपूया, देशाचे आम्ही खरे नागरिक हे जगाक दाखवून देऊया, उठा एका सुरान देशाचे गुणगान आता गाऊया।
1: उठा उठा।

0: पी अशे तरतरेचे किडे लुकसाण करता. हाचेर उपाय म्हणून डायक्लोरोवॉस वा डायमिथॉड ह्या सारकी वखदां 2 ml दरेक 1 लिटर उदकांत घालून मारीत जाल्यार आमी ताचे नियंत्रण करूं शकता. हे वखद माठ 15 दिसांच्या अंतरान मारपा जाय. गायचे मूत, कडुलिंबाचे तेल, किड्यांचे सापळे अशा सेंद्रीय पद्दतीन सुद्धा आमी कीड आणि रोगाचे नियंत्रण करू शकता. आणि अशा तरेन पिकयल्या भाजयेक सुद्धा भरपूर दर असता. भाजयेची लागवड करताना आमी महत्वाच्या काही गोष्टी लक्षात दवरूंक जाय. ती म्हळ्यार हंगाम आणि जमिनीच्या प्रमाणे पिकाची निवड करप, उत्पन्न दिवपाची तांक बाजारातली मागणी पळोवन पिकाच्या जातीची निवड करची, बियांचे योग्य प्रमाण वापर करचे आणि पिकात भितर बरे अंतर दवरचे. एकाच प्रकारची भाजी एकदम लायच्या परस एक दोन प्रकारच्यो मेस्तुरात भाजयो लावच्यो आणि वेळेर लावच्यो. जमिनीची बरी मशागत करची. बियाणे आणि रोपां रोवची वखदान बुडोवन लावची. उदक आणि सारे सारख्या प्रमाणात आणि वेळेर घालचे. पिकाची योग्य वेळेर काढणी करची. हे जर आम्ही गोष्टी लक्षात घेत जाल्यार जे कोण भाजी लायता त्या शेतकऱ्यांक भरपूर फायदो जावं शकता. आमच्या गोय सरकारच्यो भरपूर योजना असतात. फलोद्यान महामंडळ त्यांना जर जाय तसली जर भाजी रोयत जाल्यार शेतकऱ्यांक कडसून ती भाजी विकत घेता आणि त्यांना मुबलक दरूय दिता. तशेंच त्यांना बियाणे व सारे ह्याचे अनुदानूय मेळटा. शेतकी खातीर शेतकऱ्यां खातीर पंप बसोवपाक, पायपलायन करपाक, स्प्रिंकलर तसेच ड्रीप सिंचनाची पद्धत करपाक अनुदान दिता. पॉली हाऊस शेडनेट.
1: पावसातल्यो भाज्यो रोवप ह्या विशीं उमा जोशी हांणी दिल्ली माहिती तुम्ही ऐकली. आमी आकाशवाणीच्या पणजे केंद्रावेळान उलयता. आता ऐकूया भलायकी विशीं कार्यावळ संजीवनी. हातून योग आणि न्हीद ह्या विशीं माहिती दिता दोतोर सीताकांत कामत खाणेकार.
2: विषय म्हळ्यार योग आणि न्हीद. जगातल्या सगळ्या सजीवां खातीर कांय गोष्टी सामक्यो गरजेच्यो. तातूंत एक मुख्य म्हळ्यार न्हीद. दीसभर काम करून मनीस थकता आनी कामां वेगवेगळीं शारिरीक, मानसीक आनी बौद्धीक. दर एकल्याच्या कामक्षेत्रा प्रमाणे थकावट वेगळी. न्हिदतकच सगळे जाण तरतरीत जातात, पूण न्हीद शांत जाय. दुर्भाग्यान आयच्या काळांत जायत्या जाणांक शांत न्हीद पडना. हाका कारणां जायतीं आसात. मागीर ते गुळयो घेतात. केन्नाय गरजेक घेतात ते बरें आसा, पूण नियमीत गुळयो घेवप हे भलायकेक बरें न्हय. न्हीद येवपाक एक बरो उपाय म्हळ्यार शास्त्रशुद्ध योग साधना. हाचें कारण म्हळ्यार योगशास्त्र न्हीद न येवपाच्या कारणाचेर भर दिता. कांय मुखेल कारणां म्हळ्यार आयचो ताणतणाव, धकाधकीचें जीवन आनी आमची चुकीची जीवन पद्दती. हातल्यो कांय गोश्टी आमी बदलूंक शकनात, पूण जीवन पद्दती थोडी तरी बदलपाक शकतात. मनाची शांतता बिगडून न्हीद पडना जावपाक कारणां म्हळ्यार संवसारांतल्यो, जगांतल्यो, समाजांतल्यो अडचणी. शक्यतो हाचेर उपाय सोदून काडून जाता, त्यो तितल्यो कमी करपाच्यो. हाच्या खातीर एक उत्तम योगशास्त्र म्हळ्यार श्रीमद भगवत गीता. श्रीकृष्णान अर्जुना खातीर कुरुक्षेत्राच्या मैदानाचेर हे गीत गायिल्ले. अर्जुनाच्यो जायत्यो शंका कुशंका समस्या आशिल्ल्यो. योगेश्वर कृष्णान 18 अध्यायांत ताची सुंदर अशी उत्तरां दिली. आयचें जग हे खरें म्हळ्यार कुरुक्षेत्रा सारखेंच. क्षणा क्षणांत आमकां ल्हान व्हड झुजांचे प्रसंग येतात. गीतेचो शास्त्र सुद्दां अभ्यास केल्यार आनी त्या प्रमाणे वागल्यार सगळ्यांक उपयोग जातलो. त्या भायर योग साधनेंत कांय बरीं तंत्रां आसात. आसना, शवासन, योगनिद्रा हीं बरीं पडटात. कपालभाती बसरिका जातकच प्राणायम, चड करून नाडी शुद्धी भ्रमरी. योगांतले मंत्र प्रणव म्हळ्यार ओम, गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र. शरीरशास्त्रा प्रमाणे आमच्या एक मेंदूंत एक ल्हान ग्रंथी आसा, पिनियल ग्लँड. 2 भुंव्याच्या फाटल्या भागांत ती आसा. हें आज्ञाचक्राचें स्थान. तातल्यान कांय संप्रेरक हॉर्मोन्स येतात. तातलो एक म्हळ्यार मेलाटोनीन. संशोधना प्रमाणे कळटा की आमच्या कुडीची एक घड्याळ आसा, सर्केडियन क्लॉक. ती एका लयबद्धतेन रिदमान चलूंक जाय. मेलाटोनीन ही लयबद्धता सांबाळपाक गरजेची आसता. योग साधनेंतली कांय तंत्रां कपालभाती बसरिका, नाडी शुद्धी ब्रह्मणी प्राणायम, ओम ह्या ग्रंथीक उत्तेजीत करता. ताका लागून रक्तांतले मेलाटोनीन वाडटा आनी सर्केडियन रिदम तालबद्ध जाता. शांत न्हीद पडपाक सोंपें जाता. मनशाक न्हीद 7 ते 8 वरां जाय आसता. कांय महापुरुश योगा साधक 2 ते 4 वरांत न्हिदतात खंय. भारतीय तत्वज्ञाना प्रमाणे ब्रह्ममुहूर्ताचेर म्हळ्यार अमृत वेळेचेर सकाळीं 3:30 ते 5:30 हांचे भितर उठपाचें आसता. कारण त्या वेळार

सांजवेळा 5:30 मिनिटांचेर इंग्लिशीतल्या युवाणीन स्पोर्ट्स राउंड ही कार्यावळ आसतली. सवरा 5 मिनिटांचेर कार्यावळींची रुपरेषा आनी हवामान. सदांक रोजगार वृत्त. सवरा 15 मिनिटांचेर शब्दुली.

सवरा 35 मिनिटांचेर आस्पाद घेवया कातारांचो 7:30 हातून योग एक उत्तम जीवन मार्ग वैष्णवी हेगडे हांचे उलप ऐकूया. 7:30 चावडेर हातून पौष्टिक जेवणाची गरज ह्या विषयी माहिती दिली सुनेत्रा तळावलीकर. आठवरा 15 मिनिटांचेर गीत गजलींची कार्यवळ असतली. रातच्या 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स ह्यो कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रा वेल्यान सहक्षेपित करतले. आणि रातच्या 10 वरांचेर तुमच्या पसंतीच्या मराठी गीतांची कार्यावळ ऐकून राहत मनपसंत गीते.

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज मध्य प्रदेशातल्या ओंकारेश्वरात आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिसा निमतान आयोजित कार्यावळीत हाजीर रावपाचे आसात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीत काल संवसारीक महासागर दीस मनयलो. महासागरांची राखण करपा खातीर सामुहीक यत्न करपाचो उलो केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी मारलो. गोय राज्य उदरगतीच्या मार्गार वाट चलता आणि गोयात साधन सामग्री वाढोवपा खातीर केंद्र सरकारान 2000 कोटी रुपयांचे अनुदान दिला अशी माहिती भौशीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत हांणी दिली. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी पणजी पुलीस मुख्यालयाच्या नव्या संकुला खातीर बुन्यादी फातर घालो. फ्लॅट नावार करपा खातीर 15 दिसा भितर म्हजे घर भशेन म्हजो फ्लॅट येवजणेतली अशी घोषणा मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केल्या. मडगाव हांगाच्या गोमंत विद्या निकेतन हे संस्थेचो 3 दिसांचो पंचम वेद नाट्य महोत्सव आज सावन सुरू जातलो अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सलील कारे हांणी दिली. फकत झाडां लायली म्हूण जायना तर तांची जतनाय घेवन ती झाडां वाढोवची हाची काळजी दरेका मनशान घेवपाक गरजेचे आहा असे मत दिवचल मतदारसंघाचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांणी उक्तायले. गोय क्रांती दिसा निमतान काल साखळे हांगा इंदिरा गांधी नॅशनल सेंटर ऑफ आर्ट्स, सरकारचे म्युझियम खाते तशेंच पुरातत्व खाते हांच्या संयुक्त जोडपालवान शालेय आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यां खातीर एका दिसाची चित्रकला सर्त आयोजित केली. आणि मनोहर परिकर खेळा उत्कृष्टताय केंद्रात आज सांजेच्या 3 वरांचेर 10 आणि 18 वर्सा पिराय गटातल्या चले आणि चलयांचे पंगड निवडपा खातीर निवड चाचणी आयोजित केल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: शुभ प्रभात ऐकवनो. ऐकवनो, खरी मनीसकाय ही काळजाच्या अपवित्र आसनानूच असता. तुमकां कोण कितें म्हणटा हातून न्हय, हे विचार समर्थ रामदासांचे. आणि ह्या विचारानच आम्ही आयज फुडें वचूया. आयज शुभ प्रभात ह्या कार्यावळीन तुमच्या खातीर आसतले. आयच्या दिसाचे खाशेलपण दिन विशेष असून, तशेंच गांधी स्मृती आणि सांगाताक सुंदर अशें संगीत आणि काय उपयुक्त अशी तुमच्या खातीर माहिती. तर जाणून घेऊया आयच्या दिसाचे खाशेलपण दिन विशेष असून.
1: दिन विशेष.

19 जून दिनविशेष. आयचोय हो दीस आपले भितर कितलीशीच खाशलपणां घेवन येता. आयचे दिसा 1999 वर्सा मैत्रेयी एक्सप्रेस ह्या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हांचे हस्तुकी उद्घाटन जाल्ले. तर ई एस वेंकटरामय्या हांणी भारताचे 19वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांबाळो. आयच्या दिसा सावन 1989 वर्सा भारताच्या एपल उपगिऱ्याचे यशस्वी प्रक्षेपण झाले. आयचे दिसा 1981 वर्सा मुंबय शिवसेना पक्षाची स्थापना झाली. आयचे दिसा 19 जून 1966 हे दिसा कुवेत ह्या देशाक इंग्लंडाकडसून स्वातंत्र्य मेळ्ळे.

आयक म्हणो आयच्या दिसाचे खाशेलपण तुम्ही ऐकले आणि आयच्या दिसान आणखी एक खाशेलपण असा. आयज जागतिक वाचन दीस, आयज राष्ट्रीय वाचन दीस, जागतिक न्हय राष्ट्रीय वाचन दीस, तशेंच वर्ल्ड सिकल सेल अवेरनेस डे. जागतिक सिकल सेल अवेरनेस डिसीज डे हो आयचो दीस, आयच्या दिसा पाळटा. सिकल सेल हे दुयेंस सिकल पेशी रक्ताशय ना जाल्यार ड्रेपनोसायटोसीस ह्या नांवान ओळखले वता. अलिंगी गुणस्त्रोत्रावेल्यान अलिंगी गुणसूत्रावेल्या अप्रभावी जनुकाक लागून हे दुयेंस जाता. ह्या दुयेंसान तांबड्यो रक्तपेशींचो आकार विळ्या सारखो जाता, ताका लागून पेशीची लवचिकता कमी जाता, हाका लागून गुंतागुंत तयार जाता.

아이크노 시클 리지스 호 रक्ताशी संबंधित गंभीर अनुवंशिक दुयेस आणि या दुयेसाविषयी समाजान जनजागृती निर्माण करप, रुग्णांक योग्य उपचाराची माहिती दिवप, तांच्या मनान आनंदाचो मळो फुलप, तांच्या आरोग्याक प्रोत्साहन दिवप हो उद्देश आयच्या दिसाचो.

आयकुनू वाचन आमकां ज्ञान मेळटा, वाचनान आमकां ज्ञान मेळटा, तशेंच मनोरंजनूय जाता. वाचन मनशाक समृद्ध करता. वाचनाक लागून जिविता कडेन पळोवपाची नवी दृश्टी मेळटा. विंगड विंगड विशयांची माहिती मेळटा. गिन्यानाच्यो कक्षा रुंदावता. शब्द संपत्ती वाडटा. विचार शक्ती विकसीत जाता. मनशाक सुसंस्कृत करता. जिवितांतल्या दर एक प्रसंगाक तोंड दिवपाक वाचनच आमकां मनांक खूब आदर दिता. सदच्या धांवपळीच्या युगान थोड्या वेळाक लागून कांय जायना, वाचन करुया. आमचो वेळ सत्कामांक लावया, कारण जिविताच्या प्रवासान पुस्तकांकडे केल्ली मैत्री सदांच म्हळ्यार चिरंतन टिकून उरता.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल पणजी पुलीस मुख्यालयाच्या नव्या संकुला खातीर बुन्यादी फातर घालो. ह्या इमारतीचें बांदकाम गोंय साधन सुविधा उदरगत महामंडळ करता. ह्या प्रकल्पा खातीर 45.62 कोटी रुपया सरकार खर्च करता. ह्या नव्या इमारतीक लागून गोंय पुलिसांक आधुनिक मुळाव्यो सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आनी लोकाभिमुख प्रशासकीय व्यवस्था मेळटली अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां.
1: 60 इयर्स याद हेडक्वॉटर्सांतल्यान पुलीस हेडक्वॉटर्स म्हणून काम पळयतात आणि सातत्यात हाजे इम्प्रुवमेंटाची रिनोव्हेशन किंवा नवीन बिल्डिंगेची हाची गरज आशिल्ली. ओके, हे हेडक्वॉटर्स आज आम्ही 45 करोड्स ऑफ रुपीज खर्च करून विदीन अ 1 इयर ऑफ अ टायम ही बरी बिल्डींग तुम्ही सगळ्या जणांनी पळयल्या आसतली, प्रशस्त अशी बिल्डींग म्हणजे विदीन गोवन हॅरिटेज बिल्डींग हे तयार करपाचो आमच्या गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हांच्यानी संकल्प केला.
0: मजगती ह्या कार्यावळी वेळार मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी गोंय पुलिशेक 97 मोटरसायकली वाटल्यो. ह्या मोटरसायकलींचो राज्यभर गस्त वाडोवपाक उपेग जातलो आणि आपत्कालीन परिस्थितीत बेगोबेग प्रतिसाद दिवप सोपे जातले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. फ्लॅट नावार करपा खातीर 15 दिसां भितर म्हजे घरा भशेन म्हजो फ्लॅट येवजण जातली अशी घोषणा मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केल्या. मेर्शे सहकार सेवा भवनाच्या उक्तावणा उपरांत मुखेलमंत्री उलयताले. ह्या वेळार सहकार मंत्री सुभाष शिरोडकार, सांताक्रूज मतदारसंघाचे आमदार रुडॉल्फ फर्नांडीस, सहकार निबंधक आशुतोष आपटे आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. लोकांक स्वतःचे घर घेवप कठीण आशिल्ले, ताका लागून लोकांनी तयार फ्लॅट घेतले. लोकांनी बिल्डरा कडल्यान फ्लॅट विकतो घेतलो, मात अजूनही तो फ्लॅट नावार ना. फ्लॅटाचे दस्तावेज नात, तांचे कडेन फकत भागधारक प्रमाणपत्रां आसा नाजाल्यार प्रतिज्ञापत्राचे कागद आसात. इमारत 40 वर्सां पोरणी जावन लेगीत सुवात खऱ्या धन्याच्या नावार आसा आणि इमारत बांदपी बिल्डर गोंयात ना. हे खातीर सहकार निबंधक, सहकार सचीव आणि महसूल सचीव सुटसुटीत म्हजे फ्लॅट येवजणेचेर काम करतात. 15 दिसांनी म्हजे घरा भशेन म्हजो फ्लॅट येवजण तयार जातली अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीत काल संवसारीक महासागर दीस मनयलो. महासागरांची राखण करपा खातीर सामुहीक यत्न करपाचो उलो केंद्रीय नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी मारलो. दर्या हो फकत जमनी भोवतणचे उदक न्हय तर धर्तरेचेर जिणेची बुन्याद आसा अशें मंत्री नायक हांणी सांगले. ह्या कार्यावळीत महासागर दिसाचो एक भाग म्हण आयोजित केल्ल्या सर्तींनी जैतिवंत जाल्ल्यांक मंत्री नायक हांणी इनामां आनी प्रमाणपत्रां वितरीत केली. एनआयओचे संचालक सुनील कुमार सिंग हांणी दर्या विज्ञान आणि संशोधनाक मुखार व्हरपा खातीर संस्थेच्या चालू यत्नांविषयी माहिती दिल्या. प्राचीन कलाकुसरीच्यो परंपरा काळाच्या ओघात लुप्त जावपाचो भय आशिल्ल्या सांस्कृतीक फाटभुंयेर खेमराज सुंद्रियाल हांची भारतीय हातमाग परंपरेचे संरक्षक म्हणून वळख आसा. खेमराज हांणी नवी डिझायन्स, विणकाम तंत्रां आणि कार्यपद्धतीचो अवलंब केला, जाका लागून पानिपतच्या ह्या हस्तकलेचो दर्जो उंच जावपाक मजत जाली. ह्या वस्त्रांक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांनी व्हड मागणी मेळ्ळी. तांच्या ह्याच कार्या खातीर तांकां 2026 वर्षाचो भारताचो सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री फावो जाला.
2: Began weaving tapestries for some of the most renowned artists of the country. The young man who once didn't have enough money to travel from Pori to Delhi eventually got to travel to several countries across the globe. His craft became his passport. Khemraj Sundrial's ingenuity made him a master of the Jamdani technique. He brought in innovative improvisations to the Hatta technique and introduced polyester weaving as well. His relentless dedication created the market for Panipat's most popular handloom products, Dari and Khes.
0: मडगाव हांगाच्या गोमंत विद्या निकेतन हे संस्थेचो 3 दिसांचो पंचम वेद नाट्य महोत्सव आयज सावन सुरू जातलो. हे संस्थेचे अध्यक्ष सलील कारे हांणी घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सर्गेस्त काशीनाथ दामोदर नायक हांचे यादस्तीक ह्या महोत्सवात 2 मराठी आणि 1 हिंदी नाटक सादर जातले. 21 जून मेरेन हो महोत्सव चालू असतलो. कदंब येरादारी महामंडळान दिव्यांग व्यक्तींखातीर आपली फुकट प्रवास येवजण आता आंतरराज्य बस सेवांखातीर लागू केल्या. पयली ही सवलत फकत गोंया भितर चलपी बशीपुरतीच मर्यादित आशिल्ली.

0: ऐकपेलों डॉक्टर साईश देशपांडे हांणी सादर केल्ली गांधीस्मृती नेक्स्ट तुमी ऐकली.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.

नमस्कार, यो आसा काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशांतल्या ओमकारेश्वरांत आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिसा निमित्यान आयोजित कार्यावळीक हाजीर रावपाच्यो आसात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीन काल संवसारीक महासागर दीस मनयलो. गोंय राज्य उदरगतीच्या मार्गार वाटचाल आनी गोंयांत साधन सुविधा वाढोवपा खातीर केंद्र सरकारान 2,000 कोटी रुपयांचे अनुदान दिला अशी माहिती भौशीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत हांणी दिली. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी काल पणजे पुलीस मुख्यालयाच्या नव्या संकुला खातीर बुन्यादी फातर घालो. फ्लॅट नावार करपा खातीर 15 दिसां भितर म्हजे घर भशेन म्हजो फ्लॅट येवजण येतली अशी घोषणा मुखेलमंत्री सावंत हांणी केल्या. मडगांवां गोमंत विद्या निकेतन हे संस्थेचो 3 दिसांचो पंचमवेद नाट्य महोत्सव आयच्यान सुरू जातलो. फक्त झाडां लायली जायना तर तांची जतनाय घेवन ती झाडां वाडटली हाची काळजी दरेक मनशान घेवपाची गरज आसा अशें मत दिवचलचे आमदार चंद्रकांत शेट्ये हांणी उक्तायलां. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदरं आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. आता सविस्तर बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल. परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल पंतप्रधानांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं. तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत आणि नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी विवाटेक परिषदेत केलं. तर भारत आज नवोन्मेष तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे असं पंतप्रधान मोदी यांनी पॅरिस इथल्या भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितलं. अनिश्चितता आणि परिवर्तनाच्या काळात भारत फ्रान्स यांच्यातील भागीदारी ही विश्वास स्थैर्य आणि सहकार्य यांचा सशक्त आधारस्तंभ असल्याचं मोदी म्हणाले. पुढील वर्षी दोन्ही देश तृष्णा या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदीतून निरोप देणारी चित्रफीत प्रसिद्ध केली. त्यामध्ये प्रिय मित्र अशी सुरुवात करून मोदी यांचा हा दौरा फलदायी ठरल्याचं आणि पुढील वर्षी फेब्रुवारीत पुन्हा भेटण्यास उत्सुक असल्याचं संदेशात नमूद केलं आहे. दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित होणार आहे. याचा लाभ 15 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना होणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार मिळवून दिले गेले. त्यामध्ये 30% महिला आहेत असं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. ज्या तरुणांना पहिली सरकारी नोकरी मिळेल त्यांना 15,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान 2 हप्त्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे असंही मांडवीय यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता जारी करतील. देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 18,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा होणार आहे अशी माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली आहे. हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील महत्वाच्या उपक्रमांची सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ओडिशामध्ये त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे. प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेनं आयोजित केलेल्या आध्यात्मिक जागृतीद्वारे आदिवासी समाजाचं सक्षमीकरण या कार्यक्रमाला राष्ट्रपती काल उपस्थित राहिल्या. निसर्गाशी आणि आध्यात्मिक मूल्यांशी निगडीत जीवनशैली असलेल्या आदिवासी समुदायाचं सक्षमीकरण हे विकसित भारतासाठी महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननं जम्मू आणि काश्मीरचा केलेला उल्लेख आणि त्याबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची 62वी परिषद काल झाली. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि सदैव राहील असं ठाम प्रतिपादन या परिषदेत भारतानं केलं. पाकिस्तान सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घालत आहे. पाकिस्तानात अनेक अंतर्गत समस्या आहेत. त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशांतता वाढली आहे. या सगळ्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान असले अपप्रचार करत आहे अशा शब्दात संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला फटकारलं. इराणी बंदरं आणि किनारपट्टीच्या भागात ये जा करणाऱ्या जहाजांवर लावलेली सागरी नाकेबंदी अमेरिकेनं उठवली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार ही नाकेबंदी उठवल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं स्पष्ट केलं आहे. इराणशी जवळपास 4 महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष संपवण्यासाठी आणि या क्षेत्रातील तणाव कमी

करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी एका महत्वपूर्ण सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. नाकेबंदी उठवण्यात आली असली तरी कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेचं नौदल या भागात तैनात राहणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. दरम्यान इराण आणि अमेरिका यांच्यातला सामंजस्य करार एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. सशक्त इराणचा स्पष्ट संदेश यातून अधोरेखित होतो असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी म्हटलं आहे. दोन देशांमध्ये परस्पर आदर असेल तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते असं पेझेशकियान यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून 3 दिवसांच्या लडाख दौऱ्यावर जात आहेत. हा त्यांचा पहिलाच अधिकृत लडाख दौरा आहे. या भेटीदरम्यान ते उद्या स्वमदत गटांशी संवाद साधणार आहेत. तसंच सीमेलगतच्या भागात व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या विकास कामांची पाहणी करणार आहेत. उपराष्ट्रपती लेहमध्ये 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची दिल्लीत भेट घेतली. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात उभय देशांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत विशेषतः दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला तोंड देणं यासंदर्भात दोन्ही नेत्यांदरम्यान सविस्तर चर्चा झाल्याचं नमूद केलं. शहा यांनी आपल्या संदेशात दोन्ही देशांदरम्यान जागतिक धोरणात्मक भागीदारी बळकट करून या द्विपक्षीय संबंधांचा फायदा दोन्ही देशातील जनतेला मिळवून देण्यास दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 4 राज्यांसाठी तेलबिया आणि कडधान्य यांच्या किमान आधारभूत किमतीवर आधारित मोठ्या प्रमाणावरील खरेदीला मंजुरी दिली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये ही खरेदी केली जाणार आहे. रविवारी होत असलेल्या नीट पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा काल शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतला. या बैठकीत पुनर्परीक्षा मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या महासंचालकांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय नियंत्रण कक्षाला अहवाल देण्यासाठी मंत्रालयाद्वारे नियुक्त केलेले अधिकारी विविध राज्यात तैनात केले जातील असं प्रधान यावेळी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नागपूरमध्ये अंबाझरी इथं यंत्र इंडिया लिमिटेडच्या आवारात 10,000 टन क्षमतेच्या अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी ते उद्या होणार आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी ही महत्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे. संरक्षण आणि अवकाश क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अल्युमिनियमचे साचेबद्ध भाग तयार करण्यासाठी देशाची क्षमता यामुळे वृद्धिंगत होणार आहे असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या सामन्यात भारतानं वर्चस्व गाजवलं. गतविजेत्या हाँगकाँग चीन संघाचा 3-1 असा पराभव करत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली. चीन ए आणि कोरिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाशी उद्या भारताची अंतिम सामन्यात गाठ पडेल. भारताचा पंकज आडवाणी आणि आदित्य मेहता यांनी उत्तम खेळ केला. न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या एफआयएच महिला राष्ट्रीय करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतानं उरुग्वेचा 3-2 असा पराभव केला. उरुग्वेच्या सुरुवातीच्या गोलनंतर भारतानं पुनरागमन करत बाजी मारली. भारताच्या दीपिकानं 2 तर दीपिका सोरेंगनं 1 गोल केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ब गटातल्या सामन्यात कॅनडानं काल रात्री कतारवर 6-0 अशी मात केली. कॅनडाच्या जोनाथन डेव्हिडनं 3 गोल केले. तत्पूर्वी अ गटामध्ये चेकिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. हवामान. महाराष्ट्रासह तेलंगण, उत्तर प्रदेशात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच कोकण, गोवा आणि ओडिशामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. तर आसाम, मेघालय, सिक्कीममधील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित देशभरात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवेकिया दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदरं आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन प्रधानमंत्री विकसीत भारत रोजगार येवजणे खाला 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन रकमेचे वितरण करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां शेनवारा अस्तंत बंगालांतल्यान प्रधानमंत्री किसान सम्मान निधी येवजणेचो 23वो हप्तो जारी करतले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयतारा जावपा आशिल्ल्या नीट यूजी पुनर्परिक्षेच्या तयारीचो नियाळ घेवपा खातीर काल एका उंचेल्या पावण्यावेल्या बसकेची येजमानकी चलयली. मिनाक्षी हुडा चीनांत चलपी विश्व मुक्केबाजी कप 2026 सर्तीच्या क्वॉर्टर फायनलीत पावला. आज क्वॉर्टर फायनलीत 4 भारतीय बॉक्सर्स खेळटले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन प्रधानमंत्री विकसीत भारत रोजगार येवजण PMVBRI खाला 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन रकमेचे वितरण करतले. हे येवजणेक लागून देशभरात 15 लाख रोजगारांच्यो संधी निर्माण जाल्यात. फाटल्या वर्सा ऑगस्ट सावन PMVBRI खाला 63 लाख मायज कर्मचाऱ्यांक औपचारीक कार्यबळांत आस्पावीत केल्यात आनी तातूंत बायल मनशांचे प्रमाण सुमार 30% आसा अशें कामगार आनी रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां शेनवारा अस्तंत बंगालांतल्या हुगली जिल्ह्यांतल्या तारकेश्वरांतल्यान प्रधानमंत्री किसान सम्मान निधी PM किसान येवजणेचो 23वो हप्तो जारी करतले. देशभरांतल्या 9.44 कोटी मायज शेतकारांच्या बँक खात्यान 18,880 कोटी रुपया मायज थेट हस्तांतरीत जातले अशी माहिती शेती आनी शेतकार कल्याण मंत्रालयान दिल्या. 2.18 कोटी परस चड महिला शेतकारांकूय ह्या हप्त्याचो फायदो जातलो अशें तांणी मुखार सांगले. ह्या निमित्यान प्रधानमंत्री अस्तंत बंगालांत शेती मळार जायते म्हत्वाचे उपक्रमूय सुरू करतले. तातूंत प्रधानमंत्री फसल विमा येवजण आनी पुनर्रचीत हवामान आधारीत पीक विमो येवजण हांचो आस्पाव आसा. प्रधानमंत्री मोदी डिजिटल कृषी अभियाना अंतर्गत एग्रीस्टॅकचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री राज्यांत सैमीक शेती खातीर राष्ट्रीय अभियान सुरू करतले. ही अभियाना खाला 17,300 हेक्टर वाठारांत 346 सैमीक शेती क्लस्टर्स स्थापन करतले जाका लागून 43,000 मायज शेतकारांक फायदो जातलो. PM किसान उत्सव दिवस म्हणून देशभरांत खाशेल्यो कार्यावळी घडोवन हाडटले आनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगांतल्यान 1 कोटी मायज शेतकार मुखेल कार्यावळीन वांटेकार जावपाची अपेक्षा आसा अशें शेती मंत्रालयान सांगलां. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आयच्यान आंतरराष्ट्रीय योग दीस सुवाळ्यान वांटेकार जावपा खातीर लडाखांतल्या लेहच्या 3 दिसांच्या भेटेर वतले. ह्या भेटेवेळार उपराष्ट्रपती फाल्यां लुकुंग गांवांक भेट दितले. थंय ते थळाव्या आप मजत पंगडा बरोबर संवाद साधतले. ते भायर व्हायब्रंट विलेजेस प्रोग्रामा खाला शिमेवेल्या वाठारांनी चलपी विकासाच्या उपक्रमाची ते पळोवणी करतले. 21 जूनाक CP राधाकृष्णन लेंत आंतरराष्ट्रीय योग दीस सुवाळ्यान वांटेकार जातले. ह्या कार्यावळीत तरणाटे सशस्त्र दळांचे जवान आनी वेगवेगळ्या संस्थांचे वांगडी वांटेकार जातले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज महाराष्ट्रांतल्या नागपूरांतल्या अंबाझारीन यंत्र इंडिया लिमिटेडाच्या आयुध कारखान्यांतल्या अत्याधुनीक 10,000 टन एल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसा खातीर बुन्यादी फातर घालतले. प्रस्तावित एक्सट्रुजन प्रेस संरक्षण उत्पादन क्षेत्रा खातीर म्हत्वाची राष्ट्रीय मालमत्ता ठरतलो. हाका लागून संरक्षण आनी अंतराळ क्षेत्रांच्यो गरजो पुराय करपा खातीर मोठ्या प्रमाणात उच्च शक्तीचे अचूक एल्युमिनियम मिश्र धातूंचे एक्सट्रुजन तयार करपाची देशाची ताक घटमूट जातली. ह्या म्हत्वाच्या प्रकल्पाक लागून एल्युमिनियम एक्सट्रुटेड घटकांच्या आयातीचेर देशाचे अवलंबन उणे करपाक मजत जातली आनी आत्मनिर्भर भारत संकल्पने अंतर्गत स्वदेशी उत्पादनाक आधार मेळटलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30

0: कोंकणी राष्ट्रीय बुलेटीन एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: प्राचीन कलाकुसरीची परंपरा काळाच्या ओघान लुप्त जावपाचो भंय आशिल्ल्या फाटभुंयेर खेम राज सुंद्रियाल हांची भारतीय हातमाग परंपरांचे संरक्षक म्हण वळख आसा. तांका 2026 वर्साचो पद्मश्री पुरस्कार फावो जाला. तांच्या विशीं आनीक म्हायती जाणून घेवया.
2: Weaving tapestries for some of the most renowned artists of the country. The young man who once didn't have enough money to travel from Pori to Delhi eventually got to travel to several countries across the globe. His craft became his passport. Khemraj Sundrial's ingenuity made him a master of the Jamdani technique. He brought in innovative improvisations to the Hatta technique and introduced polyester weaving as well. His relentless dedication created the market for Panipat's most popular handloom products, Dari and Khes.
1: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयतारा जावपा आशिल्ल्या नीट यूजी पुनर्परिक्षेच्या तयारीचो नियाळ घेवपा खातीर काल एका उंचेल्या पावण्यावेल्या बसकेची येजमानकी चलयली. परिक्षा प्रक्रियेत नितीमूल्यां पारदर्शकता आनी कार्यक्षमतांचो सर्वोच्च दर्जो सांबाळपाच्या गरजेचेर ह्या बसकेन तांणी भर दिलो. पुनर्परिक्षा मुक्त न्याय वाठारांत जावची ह्या खातीर सादूर रावपाक आनी सगळी गरजेची तयारी करपाक तांणी संबंधीत अधिकाऱ्यांक आदेश दिले. अधिकाऱ्यांनी सुरक्षा उपाय योजना, लॉजिस्टीक वेवस्था, कागाळी निवारण यंत्रणा आनी संबंधीत घटकां मदल्या समन्वयाचो नियाळ घेतलो. ह्या वेळार नॅशनल टेस्टींग एजन्सीचे महासंचालक अभिषेक सिंग हांणी बसकेक कळीत केले की परिक्षा सुरळीतपणान जावची ह्या खातीर एजन्सीन जिल्हो प्रशासन, राज्य पुलीस खातें आनी गुप्तहेर यंत्रणा बरोबर समन्वयान काम करता. शिक्षण मंत्रालय, राज्य सरकारा, नॅशनल टेस्टींग एजन्सी, उच्च शिक्षण संस्थांचे वडील अधिकारी या बसकेन वाटेकार जाल्ले. केंद्रीय मंत्री अमित शाह हांच्या येजमानके खाला काल नवी दिल्लीन साबार नियाळ बसका जाल्यो आनी सहकारी बँकींग सेंद्रीय उत्पादनान सहकारी निर्यात घटमूट करपा खातीर राष्ट्रीय आराखड्याचो नियाळ घेतलो. मुखेल सहकारी बँकींग उपक्रमाचो नियाळ घेतना शाह हांणी तंत्रज्ञान आपणावप, सुधारीत प्रशासन, सायबर सुरक्षा, डिजिटल फारीकणी, सामायिक सेवा प्लॅटफॉर्म आनी सेवा दिवपाच्या पद्दतींतली सुधारणा ह्या माध्यमातल्यान सहकारी बँकींग क्षेत्र घटमूट करपा खातीर हातान घेतिल्ल्या वेगवेगळ्या प्रगतीचो नियाळ घेतलो. ब्रिक्साच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आनी राष्ट्रीय सुरक्षा विशींच्या उंचेल्या प्रतिनिधींच्या 16व्या बसकेन वांटो घेवपा खातीर चीनाचे परराष्ट्र मंत्री वांग यी 22 आनी 23 जूनाक भारताक भेट दितले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत दोवाल हांच्या आमंत्रणाचेर ही भेट जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयतारा 21 जूनाक कोलकातान आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या मुखेल कार्यावळीन वांटेकार जातले. मुखेलमंत्री शुभेंद्र अधिकारी हांणी सांगले की ह्या कार्यावळी खातीर 38,000 लोकांनी नोंदणी केल्या. केरळान नव्यान सोपूत घेतिल्ले युडीएफ सरकार आज विधानसभेन 2026-27 ह्या अर्थिक वर्सा खातीरचे सुधारीत अदमासपत्रक मांडटले. वित्तमंत्री जापसालदारकी सांबाळपी मुखेलमंत्री व्ही डी सतीशन हे अदमासपत्रक सादर करतले. भारतीय हवामान खात्यान आज ईशान्य भारत, उपहिमालयन, पश्चिम बंगाल आनी सिक्कीमार मुसळधार पावसाचो अदमास उक्तायला. तशेंच दिसभर अरुणाचल प्रदेश, बिहार, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुडुचेरी, कलायकलान मध्यम ते उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय आसा. मजगती महाराष्ट्र, तेलंगण आनी उत्तर प्रदेशान आज कालोराच्या लाटेची शक्यताय आसा. आंध्र प्रदेश, गँगेटिक, अस्तंत बंगाल, कोकण, गोयन, ओडिसान आज हवामान उष्ण आनी दमट आसपाची शक्यताय आसा. मिनाक्षी हुडा चीनान चलपी विश्व मुक्केबाजी कप सर्तीच्या क्वॉर्टर फायनलींत पावला. आज क्वॉर्टर फायनलींत 4 भारतीय बॉक्सर्स खेळटले. दुसरेकडे ज्योतीन जुगनू हांणी सेमी फायनलींत पावन भारता खातीर पदक निश्चित केला. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार येवजणे खाला 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन रकमेचे वितरण करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां शेनवारा अस्तंत बंगालांतल्यान प्रधानमंत्री किसान सम्मान निधी येवजणेचो 23वो हप्तो जारी करतले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयतारा जावपा आशिल्ल्या नीट यूजी पुनर्परिक्षेच्या तयारेचो नियाळ घेवपा खातीर काल एका उंचेल्या पावण्या वेल्या बसकेची येजमानकी चलयली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो

0: Hatırlıyor. Sence sarısın.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवच्या लवल्याला आम्ही उलयता. ऐकून सकाळची 8:50 आणि 45 सेकंद जातात. ऐकूया हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ चित्रसंगीत.

एक मिनट, तो संगीत या करो जो सुरवे क्या चले। हरिहरन आणि अनुराधा पौडवाल हांच्या आवाजान गीत अंगारे या फिल्मातले, आदेश श्रीवास्तव हांचे संगीत आणि गीतकार आशिले जावेद अख्तर।

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

0: आणि हाँ आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
1: गावामदी खास नाव गाव रे मजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार.
2: गाव आणि हाव.
0: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

0: आता ऐकूया मुख्य खबरो.
1: नमस्कार, या सकाळ मुख्य खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेखाला 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन रकमेचे वितरण करतले. प्रधानमंत्री मोदी फाल्यां शेनवारा अस्तंत बंगालांतल्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी येवजणेचो 23वो हप्तो जारी करतले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयतारा जावपा आशिल्ल्या नीट यूजी पुनर्परिक्षेच्या तयारीचो नियाळ घेवपा खातीर काल एका उंचेल्या पांवड्या वेल्या बसकेची येजमानकी चलयली. मिनाक्षी उडा चीनान चलपी विश्व मुक्केबाजी कप 2026 क्वॉर्टर फायनलींत पावला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: ऐक म्हणून उदित नारायण आणि अलका याग्निक ह्यांच्या आवाजात आशिक या फिल्मातलं हे गीत तुम्ही ऐकले समीर ह्यांचे. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्या हिंदी फिल्म गीतांची कार्यवळ चित्रसंगीत. पुढली गीतं ऐकूया, पण त्या पहिली घेऊया एक लहानस विसव.
1: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात, जसे की जीम, धावप, सायकलिंग, पेवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
2: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे असतात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
3: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितच्या पुराय विकासाचेर काम करता.
1: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
2: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणं लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर असा. भुरग्या सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
1: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
3: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विषयी असे म्हणतात,
2: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
1: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
4: योगक्षेमं वहम्याहम्.

इश्क इन पॅरिस या फिल्मातले ऐकवणे हे गीत आशिल्ले सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांच्या आवाजात. साजिद वाजिद हांचे संगीत आणि गीतकार आशिल्ले कौशल मुनीर.

आणि कार्यावळी नाता जानी कहासे आई हो या फिल्मातले गीत ऐकूया शान ह्यांच्या आवाजान. पुरतून एकदा साजिद वाजिद ह्यांचे संगीत आणि गीत समीर ह्यांचे.

बत्ती गुल मीटर चालू या फिल्मातले हे गीत आशिल्ले राहत फतेह अली खान यांच्या आवाजात. आणि या संगताक आयची चित्रसंगीत ही कार्यावळ ऐकपणो हांगा सोंपता.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात, जसे की जिम, धावप, सायकलिंग, पेवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे असतात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
1: योगा

0: खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्या सावन ते जाणट्यां पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
1: योग हो फकत एक व्यायाम न्हय तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशी असे म्हणतात,
0: व्यायाम आमका घटमूट करता पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
1: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

स्वकर शपथ वचन निवाहिला। संगीत संशय कल्लोळ ह्या नाटकातलं हे पद होतं रामदास कामत यांच्या आवाजात।

श्रुती हो, हर्षवर्धन वावरे आणि राधिका आत्रे यांच्या आवाजात हे गीत आपण ऐकलं आणि कार्यक्रमात आता सुरेश वाडकर यांच्या आवाजात हे गीत ऐकूया.

0: कलात्मक गोय आयकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मक गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
2: कलात्मक गोय.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारां खातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादेवच्या लावल्याला आम्ही उलयता. ऐकवेनो सकाळची 10:30 जातात. ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. ह्या कार्यावळीन तुमका सगळ्यांक येवकार आणि नमस्कार. आज ऐकूया फैयाज वसुफुद्दीन डागर हांचे ध्रुपद गायन. ताणी गायलो राग अहिर भैरव. तर ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन फैयाज वसुफुद्दीन डागर हांच्या ध्रुपद गायनान राग अहिर भैरव.

0: आयच्या काळात व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात, जसे की जिम, धावप, सायकलिंग, पेवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपयोगाचे असतात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणं लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर असा. भुरग्या सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच

आकाशवाणी पणजी केंद्राचं हृदय चॅनल 233 एक मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचे तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी तालथरात फिल्मी संगीताचेर ऐकत गाता रही मेरा दिल।

ऐक पेनो, त्या सर्वोच्च शक्ती सामकालीन जायत कार्यावळीची ही सुरुवात आशिल्ली. लगान फिल्मात तुम्ही ऐकतात उदित नारायण, अलका याग्निक, तशेंच लता मंगेशकर हांचे हे आवाज, ए आर रहमान हांचे संगीत.

0: लगान या फिल्मा खातीर तुमी आयकले ए आर रेहमान हांचे संगीत, लता मंगेशकर, उदित नारायण, अलका याग्नीक हांचे आवाज, एफ एम रेनबोच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान तुमी आयकतात सुगम संगीत. आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातूच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात. पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतः कडेन सर्त करात, दुसऱ्या कडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्यां पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विषयी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल. तुम्ही ताल धल्ला फिल्मी संगीताचे ऐकत गाता रहे मेरा दिल. या उपरांत कभी खुशी कभी गम या फिल्मा खातीर कविता कृष्णमूर्ती, अलका याग्नेक, अमित कुमार तशेंच लता मंगेशकर हांणी गायली गीतां.

कुमार सानू आणि साधना सरगम जून फिल्मातल्या या गीता उपरांत ऐकूया. शापित फिल्मा खातीर सुधीर मोखे हांचे हे गीत, संगीत सुधीर फडके हांचे, गावपी कलाकार आशा भोसले आणि सुरेश वाडकर.

रोजा फिल्मातल्या एस पी बालसुब्रमण्यम आणि चित्रा आणि गायल्या या गीता वांगडा सोपता गातार हे मेरा दिल. बारा वरां जाऊन एक मिनिट झाला. म्हादय चॅनला वेल्यान आता ही असा कार्यावळींची रूपरेषा.

21 मिनटांचेर सदा फुले. दोन वरां 30 मिनटांचेर दनपारच्या सभेतली निमणी कार्यावळ चित्रसंगीत. म्हादय चॅनलावेल्यान सांजवेचे प्रसारण आयज 5:10 सुरू जातले. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या खाला विकसित भारत रोजगार योजनेक च्या अंतर्गत रोजगार मेळा 2026 दिल्ली केंद्रावेल्यान ही कार्यावळ आम्ही सहक्षेपीत करतले. नवी दिल्लीत विज्ञान भवनात माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जावपी ही कार्यावळ. या कार्यावळीचे थेट प्रसारण 5:10 सावन दिल्ली केंद्रावेल्यान तुमकां ऐकपाक मेळटले. 7:30 योग एक उत्तम जीवन मार्ग वैष्णवी हेगडे यांचे उलोवप तुमकां ऐकपाक मेळटले. 7:30 घेऊन येता पौष्टीक जेवणाची गरज सुनेत्रा तहलीकर न्युट्रिशनिस्ट हांची कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. याद आसुनी 7:30 गीत गजल कार्यावळीचो वेळ 8:15 स्पॉटलाईट कार्यावळ 9:15 करंट अफेअर्स 9:30 दिल्ली केंद्रावेल्यान ह्यो कार्यावळी आम्ही सहक्षेपीत करतले. आणि रातच्या 10:00 तुमच्याच मागण्यावेल्यान मनपसंत गीत आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्यो ह्यो आशिल्ल्यो. तरेकवार अश्यो कार्यावळी तुम्ही ऐकली. कार्यावळींची ही रूपरेषा.

0: योगाचे अभ्यासक सांगतात, योग हो जितले बेगीन दैनंदिन जीवनाचो भाग जाता तितलो ताजे पसून मेळपी लाभ हो अधिक असता। तुम्ही कितली जगली हाजे परस तुम्ही कितली निरोगी आयुष्य जगली हाका चड महत्व हांगा येता। आणि म्हणूनच आहार विहारा बरोबर योग या गजालीक आम्ही चड महत्व दिवप हे खूप खूप गरजेचे जावन असा असे आमचे योग अभ्यासक आमका सांगतात।
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं होमादे चॅनल। आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात 12 जाऊन 5 मिनिटं जातात। खासा बायलांखातीर ही अस्तुरी।

भणीनो, दर एकल्याचो प्रश्न तुम्ही ऐकली. वेदिका जोशी हाणी सादर केली ही कथा.

Alicia, तुम्ही ऐकलं मेड इन इंडिया या अल्बमाखातीर त्यांचा आवाज. महादेवच्या नलावेल्यान स्वर संगम कार्यावळ्यात सोपयताना त्रिलोक लुंबा हांच्या अल्बमाखातीर ही रचना रफ्तार. रागेश्वरी हांचा आवाज.

0: त्या रोझनच्या आवाजातली ही तीन काळजा मादे चॅनेलावेल्यान तुम्ही ऐकतात कानो ओळा आणि ह्या उपरांत लॉना.
1: भांगराळे गोंय गायता भांगराळ्या ताळ्यान ताळो लॉर्नाचो.

राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकलसेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकलसेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायामध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहिमेअंतर्गत मध्य प्रदेश सरकारनं मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुक केलं. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम 2047 अंतर्गत आयोजित एका विशेष प्रदर्शनाला भेट दिली. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळानं पाणीपुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीत परतले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल, परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल प्रधानमंत्र्यांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं, तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी विवाटेक परिषदेत केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजने

अंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर फेब्रुवारी 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा आरंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी करण्यात आली. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयांकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2,766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएननं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचंही चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मिझोरममध्ये मतदार याद्या सखोल पुनरीक्षणात सर्व राज्यांमध्ये आघाडी घेतली असून तब्बल 8,75,000 मतदारांच्या एसआरआय डिजिटलायझेशनचं काम पूर्ण झालं आहे. याद्वारे 95% मतदारांचं पुनरीक्षण पूर्ण झालं आहे. मिझोरममधल्या 11 जिल्ह्यांमध्ये 100% मतदारांचं डिजिटलायझेशन पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्यात मोठी शोध मोहीम राबवण्यात आली असून या दरम्यान विविध भूमिगत संघटनांच्या 10 सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईत अपहरण झालेल्या एका व्यक्तीचीही सुटका करण्यात आली आहे. इन्फाळ पूर्व जिल्ह्यात जागोजागी हातबॉम्ब पेरणाऱ्या केसीपी या

0: संघटनेच्या 4 सदस्यांनाही अटक करण्यात आली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेक्सिकोनं आज ग्वालहारा स्टेडियमवर दक्षिण कोरियाला 1-0 पराभूत करून बाद फेरीच्या 32 संघांच्या फेरीत पात्र ठरणारा पहिला देश बनण्याचा मान मिळवला. मेक्सिकोनं 50व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. याआधी काल रात्री झालेल्या ब गटातील सामन्यात कॅनडानं कतारचा 6-0 पराभव केला तर अ गटात झेक प्रजासत्ताक आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकलसेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राच्या मादे चॅनलावेल्यान आम्ही उलयता. 1 वर जाऊन 40 मिनटां आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात आता चालली असात. सदाफुली कार्यावळ रोखडीच. आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असात, जसे की जीम, धावप, सायकलिंग, पेवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
2: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे असतात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात. पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता.
1: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
2: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणं लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर असा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
1: योग हो फकत एक व्यायाम न्हय तर जीवित जगपाची एक कला.
3: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विषयी असे म्हणतात,
2: व्यायाम आमका घटमूट करता पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
1: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
4: योगक्षेमम वहम्याहम.

सदाफुली ही कार्यावळ तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान. कृष्णा सिग्नापूरकर हांणी गायिल्या ह्या गीता उपरांत नीलम पालेकार आणि प्रेमानंद वेळुसकार ऐकूया तांच्या आवाजातले हे नाव.

नीलम पालेकर आणि त्यांच्या संगतान प्रेमानंद वेळुस्कर त्यांनी गायल्या या लहरा उपरांत दर्याच्या देगेर सिद्धनाथ भुयाव यांच्या संगतात.

0: आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता।
1: आणि हीच योगाची खरी शक्ती असा।
2: योगक्षेमं वहम्याहम्।

प्रेम गीत या फिल्मांत हो आवाज जगजीत सिंह हंजाशिलो तांचेच संगीत इंदीवर हंचा रचने खातीर आणि ह्या उपरांत परतून एकदा प्रेम गीत ह्याच फिल्मा खातीर जगजीत सिंह हांचे संगीत हो आवाज आशा भोसले हांचो.

चित्र संगीत तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावरल्यान. ऐकूया ह्या उपरांत चेहंगीत. प्रेम पर्वत या फिल्मात लता मंगेशकरांचा आवाज, संगीतकार जयदेव आणि ही रचना पद्मा सचदेव यांची.

प्रेम पर्वत या फिल्मातील लता मंगेशकर यांचा आवाज ऐकपेनो सध्याच्या परिस्थितीत काळजाक आणि मनाक थकाय देऊपी हे गीत तुम्ही ताल धरला फिल्मी संगीताची रायकत चित्ररंजन किशोर कुमार आणि लता मंगेशकर कार्यावळीतल्या ह्या उपरांचे हे गीत प्रेम पुजारी या फिल्मातले नीरज हांची ही रचना संगीतकार सचिन देव बर्मा.

तुम्ही तालथल्ला फिल्मी संगीताचे ऐकत चित्ररंजन, किशोर कुमार आणि लता मंगेशकर. तुम्ही ऐकले प्रेम पुजारी या फिल्मातले गीत आणि कार्यावळ सोपवताना. परतून एकदा प्रेम पुजारी, सचिन देव बर्मन यांचे संगीत हो आवाज लता मंगेशकर यांचा.

233 अंश 1 मीटर म्हळ्यार उजबाराशे 87 किलोहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयतां. तुमी आयकल्यो दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 3 वरां जावन 12 मिनटां जाल्यात. दनपारची ही सभा आतां सोपोवन आमी तुमचो निरोप घेता. आमच्या आयकप्यांक आमी याद करून दिता, आयज आमची सांजवेची सभा 5 वरां 10 मिनटांचेर सुरू जातली. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांच्या उपस्थितीत जावपी कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या विकसित भारत रोजगार येवजणे खाला जावपी रोजगार मेळाव्याचे थेट प्रसारण दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतले. नवी दिल्लीत विज्ञान भवनात ही कार्यावळ जातली. याद आसुनी आमची सांजवेची सभा 5 वरां 10 मिनटांचेर सुरू जातली. याद आसुनी एफएम रेनबोच्या वितरावणीत आणि विविध भारतीच्या विज्ञापन वितरावणी सेवेवरवी कार्यावळी ह्या वेळार चालू असतात. परत आमची भेट म्हादय चॅनलाचेर सांजवेच्या सभेत 5 वरां 10 मिनटांचेर. तो मेरेन निरोप दियात. नमस्कार.

नमस्कार. 233 अंश एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान उलयतात. सांजवेची 5:09 जातली आसा आनी आमी आमच्या तिसऱ्या सभेक आतां आरंभ करता. समेस्त आयकुप्यांक येवकार. आतां तुमकां आयकुपाक मेळटले भारताचे मानाधिक प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांच्या उपस्थितीन विज्ञान भवन नवी दिल्ली हांगा जावपी विकसीत भारत योजना अंतर्गत कामगार आणि रोजगार मंत्रालयान आयोजित केल्ल्या रोजगार मेला 2026 ह्या कार्यावळीचे थेट प्रसारण जे आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता. आयकूंक रावा कांय खिणांतच.

0: अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जर्मनीचे चान्सलर फेडरिक मर्ज, ब्रिटनाचे प्रधानमंत्री कीर स्टारमर आणि संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान हांच्यासयत हेर फुडाऱ्यांकडेन द्विपक्षीय चर्चा केली. ताच्या आधी फ्रान्सातल्या निश शारात ते आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांणी संयुक्तपणान भारत इनोव्हेटिव्स या कार्यक्रमाचे उक्तावण केले. तर स्लोवाकियाच्या दौऱ्यावेळार मोदींनी ब्रातिस्लावा हांगा स्लोवाक प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनीची भेट घेतली. एका विशेष समारंभात स्लोवाक राजाध्यक्षांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींक स्लोवाकियाचो सर्वोच्च राजसन्मान द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान केलो. केंद्रीय रान आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगला की केंद्र सरकार गुजरातात बिबट्यांच्या अधिवासाच्या मुद्द्याचा विचार करता. या संदर्भात स्थापित कार्यपद्धती आणि नियमाप्रमाणे निर्णय घेतले असं त्यांनी सांगले. गांधीनगरात पत्रकारांकडे उलयताना त्यांनी सांगले की केंद्रीय रान विभाग परिस्थितीचेर बारकाईन लक्ष दौरून असा. भगलपुरात बिहार क्रिकेट असोसिएशनान आयोजित केल्या बायलांच्या अंडर 19 वन डे ट्रॉफी सर्तीत 19 वर्षा पिरायेची फलंदाज अक्षरा गुप्तान फक्त 126 बॉलांनी नाबाद 306 धावण्यो केल्यो. भारतीय हवामान विभागान फाल्यां मेरेन ओडिशा, कोकण, गोवा, दर्यादेग, आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा ह्या भागात उष्ण आणि दमट हवामान उरू येता, तशेंच ह्या म्हयन्याचे 23% मेरेन दर्यात खोल वच्चे न्हय अशी शिटकावणी दिल्या. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 नमस्कार.
1: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
2: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातूच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
3: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करिना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितच्या पुराय विकासाचेर काम करता.
1: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
2: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्यां पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
1: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
3: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विषयी असे म्हणतात,
2: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
1: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
4: योगक्षेमं वहम्याहम्.

एक पैनो विजय हांच्या वजन निकतेच तुम्ही ऐकले पावलो हांव हे कातार. आता ऐकूया तू आणि हांव मेळोंक जेरी हांचो आवाज.

0: पण कातारांच्या कार्यावळीतले निमणे कातार तुम्ही निघतेच ऐकले. पिपीर मीठ हे अँथोनेत आणि रॉबिन वास हांच्या वजांत आणि या कातारा संगताक आयची कातारांची कार्यावळीतल्यान सोपता.
1: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात, जसे की जीम, धावप, सायकलिंग, पेवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
2: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे असतात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
3: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितच्या पुराय विकासाचेर काम करता.
1: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
2: योगा खातीर म्हार्गी साधना वा उपकरणं लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर असा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
1: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
3: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विषयी असे म्हणतात,
2: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
1: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
4: योगक्षेमं वहम्याहम्.

233 अंश 1 मीटर अर्थातच 1287 किलोहर्ट्सवरून आपण ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादैवाहिनी. सायंकाळचे 7 वाजलेले आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम 3 सांजा.

श्रोतेहो, तिन्ही सांजा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. कार्यक्रमात सर्वात आधी ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, सुधीर फडके यांच्या स्वरात.

श्रुती हो, योग दिवस एकदम जवळ आलेला आहे. योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून निरोगी जीवन जगण्याची एक कला आहे. आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात निरोगी राहण्यासाठी योगाभ्यास अत्यंत आवश्यक आहे. वयोगटाचे कोणतेही बंधन न ठेवता प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगासने आणि प्राणायामाचा समावेश केलाच पाहिजे. ऐकूया योग एक उत्तम जीवनमार्ग या विषयावर वैष्णवी हेगडे यांचं भाषण.

प्रवरं मुनीना पतांजलिं प्रांजलिरानतोऽस्मि। योग सुरू करायच्या आधी महर्षी पातंजली ह्यांना हा श्लोक म्हणून प्रणाम करतात। योग हा भारताच्या अफाट परंपरेचा अपूर्णीय भाग आहे। पुरातन काळापासून योगाचा उल्लेख भारतीय संस्कृतीत आहे, अगदी भगवत गीतापर्यंत। पण पहिल्यांदा योगसूत्र लिहिलं ते 2000 वर्षांपूर्वी महर्षी पातंजली ह्याने। योग म्हणजे शरीर आणि मन ह्याचं एक सुंदर मिलन। जेव्हा आपलं मन शांत आणि तणावमुक्त असतं आणि शरीर अगदी निरोगी असतं, तेव्हाच जीवनात आनंद बहरू शकतो। हे तर आपल्याला माहीतच आहे की आपलं शरीर आणि मन जोडलेलं आहे। म्हणून मनातली एखादी भावना किंवा विचार आपण कळत न कळत शरीराच्या माध्यमातून व्यक्त करत असतो। आपल्याला खूप राग आला की शरीर रागाने थरथरतं, आपल्याला वाईट वाटलं की शरीर रडतं, आनंद झाला की हसतं। जसं आपलं शरीर आणि मनाचा दुवा असतो, तसंच आपलं मन आणि श्वास पण जोडलेला आहे। आपण जरा लक्ष दिलं तर आपल्याला जाणवेल, जशी आपल्या मनाची स्थिती असते तशीच त्याला जुळणारी श्वासाची पण एक रीत असते। जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपोआप श्वास वेगाने चालतो।

जेव्हा रडू येतं तेव्हा श्वास वेगळा असतो, आनंदात वेगळा असतो, तर दुःखातही. महर्षी पातंजली म्हणतात, तुम्ही मनाने मनावर नियंत्रण नाही घालू शकत, ते आपण फक्त श्वासातूनच करू शकतो. ह्याचा अर्थ काय? उदाहरणार्थ मी तुम्हाला जर सांगितलं की डोळे मिटा, एकदा डोळे मिटले की तुम्ही कशाचाही विचार करू शकता, तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे जे तुम्हाला पाहिजे त्याचा विचार करायचा. पण तुम्ही लाल रंगाच्या माकडाबद्दल विचार करायचा नाही, लाल रंगाचं माकड डोक्यात आणायचं सुद्धा नाही. नाही विचार करायचा होत लाल रंगाच्या माकडाबद्दल. डोळे उघडा, तुम्ही कशाबद्दल विचार केला? सगळं स्वातंत्र्य असताना पण डोक्यात लाल रंगाचा माकडच आलं ना. आपण एरवी पण असंच करतो, मनात नको ते विचार आले की एकतर आपण त्याला आधीन होतो किंवा स्वतःलाच सांगतो हा विचार नाही करायचा, हा विचार नको करूस. असं केल्याने हा विचार जातो का? नाही, उलट तो विचार किंवा ती काळजी आपल्या मनात अजून मोठं घर करते, तिथेच राहू लागते. मग अशाने करायचं तरी काय आणि का? आपण मनाला ताबा घालू शकत नाही. मन हे उडत्या पतंगासारखं असतं, ते उडत राहतं, फिरत राहतं, ते दिसत पण नाही आणि मोजता पण येत नाही. पण शरीर दिसतं, श्वास मोजता येतात, मन वाटेल तसं आणि भावना विचार येतात तसं शरीर आणि श्वासांना नाचवीत राहते. मन शरीर आणि श्वास जोडलेले असतात ना. ह्या गोष्टीची जाणीव थोडीशी ठेवली तर मनाला पण काबू करता येतं. हा, शरीर आणि श्वासाच्या सहयोगाने मनावर ताबा घालता येतो. मनाला शांत करायचं जे काम स्वतः मन नाही करू शकत ते काम शरीर आणि श्वास करू शकतो, आणि ह्यालाच तर म्हणतात योग. पण मन ताब्यात कशाला आणायचं? आपलं मन सतत एकतर भूतकाळात किंवा भविष्यकाळात अडकलेलं असतं. कधी होऊन गेलेलं दुःख, कधी राहून गेलेल्या आकांक्षा, तर कधी पुढे काय होणार ह्याची चिंता. भूतकाळाच्या किंवा भविष्यकाळाच्या वाईट किंवा चांगल्या गोष्टी दोन्ही वर्तमान काळात जगू देत नाहीत. आपला आज आपण हरवत जातो. जीवन हे आपल्या आजमध्ये आहे, आपल्या काल किंवा उद्यामध्ये नव्हे. आणि योग आपल्याला प्रेझेंट मोमेंटमध्ये ठेवतो. कल्पना करा की तुम्ही आपल्या एखाद्या खास मित्र किंवा मैत्रिणीला किंवा तुमच्या एखाद्या आवडत्या व्यक्तीला भेटतात. ती व्यक्ती तुमची प्रशंसा करते, तुम्हाला म्हणते, तुमचं ड्रेसिंग सेन्स फार चांगलं आहे हो, तुम्ही खूप छान दिसता, तुमचे केस फार चांगले आहेत, डोळे पण सुंदर आहेत, पण तुमचं नाक ना जरासं वाकडं आहे. तसं जास्त नाही विचित्र वाटत, पण आहे थोडंसं वाकडं. एवढी तुमची स्तुती केल्यावरही तुम्हाला आठवणीत काय राहील? वाकडं नाकच ना. घरी पोहोचल्यावर सगळ्यात आधी जाऊन तुम्ही आरशासमोर उभे राहून आपलं नाकच तपासणार ना. तसंच असतं हो मनाचं. माइंड स्टिक्स टू नेगेटिव्हिटी. आपल्या जीवनात कित्येक चांगल्या गोष्टी घडतात, त्या आपल्याला सहजा आठवणीत राहत नाहीत. पण काहीही वाईट झालं की मन त्याला घट्ट धरून राहतं, त्याचा विचार करत राहतं. जेव्हा सकारात्मक गोष्टी घडतात तेव्हा आपण कधीच हे म्हणत नाही की मलाच असं का झालं, माझ्याच आयुष्यात हे का घडलं. पण नकारात्मक गोष्टी घडल्या की आपण एकंदरीत त्याचा विचार करतो, एकतर दुसऱ्यांना दोषी ठरवतो किंवा स्वतःला विक्टिम. ह्याच चक्रात मग मन फिरत राहतं, मनात तणाव, स्ट्रेस, डिप्रेशन येत राहतं. हे चक्र तोडून मुक्त व्हायलाही योग करायचा. आपल्या आयुष्याचा दर्जा आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असतो. जेव्हा मन मजबूत आणि निरोगी असतं तेव्हा आपलं आयुष्य चांगलं आणि आनंदी राहतं. जर आपलं शरीर नाजूक किंवा आजारी असलं तरी मन मजबूत आणि शक्तिशाली असलं तर आपण जीवनाचा प्रवास आनंदाने व सुखाने करू शकतो. उलट पक्षी, जर आपल्या शरीराला काहीही त्रास नाहीत पण मन थकलेलं तणावग्रस्त असलं तर अख्खं आयुष्य सरून जातं हो डोळ्यांपुढे, पण जगणं होतच नाही. प्रत्येक क्षणातला आनंद मनाला दिसतच नाही. मनाची अवस्था तशी होते जशी पद्मभूषण कवी आदरणीय मंगेश पडगावकर आपल्या चिऊताई कवितेत सांगतात. ते म्हणतात, चिऊताई चिऊताई दार उघड,

निराशेच्या पोखळीत काही सुद्धा घडत नाही आणि आपलं दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही. आपणच मग आपला द्वेष करू लागतो आणि आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतं. चिवताई, पहाटेच्या रंगात तुझं घरटण आलं, तुला शोधित फूल पाखरू नाचत आलं, पण तुला काहीच कळलं नाही. तुझं घर बंद हो

0: तुझं घर बंद होतं, डोळे असून अंध होतं. शिवताई, बंद घरात बसून कसं चालेल, जगावरती रुसून कसं चालेल. दार उघड शिवताई, शिवताई दार उघड. आणि हे दार उघडायचं काम मला वाटतं की योग करतं. योग मनाला तणाव मुक्त आणि मजबूत बनवतं. योग माणसाला शारीरिक आणि मानसिक पातळीवर निरोगी बनवतं. योग माणसाचा ऑलराऊंड डेव्हलपमेंट करतो. आपलं मन पुढे पुढे वासनांच्या मागे पळत राहतं, आपला आनंद पोस्टपोन करत राहतं. ह्या मनावर ताबा घालून योग आपल्याला प्रेझेंट मोमेंटमध्ये म्हणजेच वर्तमान काळात जगायला शिकवतं. रोज योग केल्याने शरीर मजबूत राहतं, आजार सहसा होत नाहीत. आपल्या शरीरात अनेक स्नायू असतात, त्यातले कित्येक स्नायू आपण रोज वापरतो. जे रोज वापरतो ते स्नायू मजबूत बनतात. तसेच कित्येक न वापरलेले स्नायू पण असतात, ते मजबूत बनत नाहीत. जेव्हा आपल्या मनात तणाव वाढतो तेव्हा शरीरात टॉक्सिन्स तयार होतात. योग केल्याने शरीराचे सगळे स्नायू वापरले जातात आणि मजबूत होतात. तसेच योगासना, प्राणायाम आणि ध्यानाच्या या सहयोगाने शरीरातले टॉक्सिन्स पण बाहेर पडतात. योग आपल्याला आपल्या नैसर्गिक रूपात घेऊन जातो. निसर्गाने माणसाला जसे निरागस, तणावमुक्त, शांत, प्रेमळ बनवले, तसं योग मनाला बनवतं. जेव्हा आपण या स्थितीत असतो तेव्हा प्रेम, सेवा, करुणा ही मानवी मूल्यही आपल्यात बहरतात आणि आपलं सामाजिक जीवन पण फुलत राहतं. तर मग योग कसं करायचं? महर्षी पतंजली योगसूत्रात सांगतात, जी साधना योग तुम्ही खूप काळ अखंडित आणि सन्मान व आदराच्या भावनेने करता ती साधना तुमच्यामध्ये ठामपणे स्थापन होते. तर असा हा योग ज्याच्या नियमित सरावाने मन तणावमुक्त आणि शांत राहतं, शरीर मजबूत व निरोगी बनतं, वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात बहर व भरभराट होते, तो योग उत्तम जीवनमार्ग असेलच ना.
1: श्रोते हो, नुकतंच आपण ऐकलत योग एक उत्तम जीवनमार्ग या विषयावर वैष्णवी हेगडे यांचं भाषण. कार्यक्रमात यापुढे ऐकूया सुमन कल्याणपूर यांचा आवाज. अशोक परांजपे यांची गीतरचना आणि संगीत कमलाकर भागवत यांची.

0: गोय दोन अक्षराच्या या माणकुल्या राज्यात मनशाक सैमाकडे जोडपाची ताग असा. जिणेतलो कितलोय कठीण प्रश्न मुखार राहू. गोयच्या शांत दर्याच्या ल्हारात आणि ल्हारांच्या गाजान खोलायन विचार करून त्या प्रस्नांक जाप दिवपाची समजिकाय असा. हांगच्या एकचारान प्रत्येक मनशाक धर्मापरस मनीसपणाच्या नात्यान जोडला. ह्या मातयेन माया
1: दोनशे 3301 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादय चॅनल. आता ऐकूया कोकणीतल्यान खबरो.
2: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी देवश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. फीट इंडिया चळवळी खाला आपूण आपल्या नित्य नेमाचो एक भाग म्हूण दर दिसा योग करता अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. गोंय आयुर्वेद आनी योग निरोगीपण धोरण 2026 गुंतवणूक आकर्षित करून नोकऱ्यांच्यो संदी निर्माण करून आनी जागतीक निरोगीपण गंतव्य म्हूण गोंयची सुवात घटमूट करून राज्यातल्या वेलनस पर्यटनाक चालना दितले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बसका फाल्यां पणजेत जाता. सध्या गोंयच्या उदका साठ्यांत उण्यांत उणी एक म्हयन्याची मागणी पुराय करपा इतलो साठो आसा अशें उदका खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी सांगले. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला फीट इंडिया चळवळ सुरू केल्या. ह्या चळवळी खाला आपूण आपल्या नित्य नेमाचो एक भाग म्हूण दर दिसा योग करता अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. योगान तांकां वर्सान वर्स शिस्तबद्द लक्ष केंद्रीत आनी समतोल दवरपाक मजत केल्या अशें तांणी सांगले. आंतरराष्ट्रीय योग दीस 21 जून 2026 लागीं पावता तेन्ना मुखेलमंत्र्यांनी सगळ्या गोंयकारांक योगाची दिसपट्टी पद्दत आपणावची असो उलो मारला. नेमान योग करून बऱ्या भलायकेन सुखी आनी फीट गोंय घडोवपाक नागरिकांनी एकठांय येवचें अशें आवाहन तांणी केलें.
3: नॅशनल योग डे हे जगाक दिल्ले व्हडले गिफ्ट आसा. 21 जुलाच्या तयारी खातीर पुराय सगळे जाण योगा प्रॅक्टीस रेगुलर करपाक लागलेले. हांव म्हणजे रेगुलर योगा प्रॅक्टीस सातत्यात करता. हांव तुमकां सगळ्या जाणांक अपील करता की आमकां फीट उरपा खातीर आमकां सातत्यात डेली योगा प्रॅक्टीस करप गरजेचे आसा. इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्तान एक दीस आमी प्रॅक्टीस योग करतले, पण सातत्यात स्वतः फीट उरपा खातीर आमी पळयता की गोंयांत वाडपी डायबिटीस आसतले, हायपरटेन्शन आसतले, ओबेसिटी आसतले, हाचेर कंट्रोल दवरपा खातीर डेली योगा करप गरजेचे आसा. हांव माझ्या ट्रेनराच्या बरोबर डेली योगा करता, जेणेकरून फिट गोवा फिट इंडिया ही कॅम्पेन सगळ्यापर्यंत पावतले.
2: गोय आयुर्वेद आणि योग निरोगीपण धोरण 2026 गुंतवणूक आकर्षित करून नोकऱ्यांच्यो संधी निर्माण करून आणि जागतिक निरोगी

0: पण गंतव्य म्हूण गोंयची सुवात घटमूट करून राज्यातल्या वेलनस पर्यटनाक चालना दितले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. तशेंच आयुर्वेद आनी समग्र भलायकी सेवा भौशीक भलायकी वेवस्थेंत एकठांय करपाच्या राज्य सरकारान केल्ल्या यत्नांचेर तांणी भर दिलो. प्रतिबंधात्मक भलायकी जतनाय, जाणट्यांची जतनाय, पुनर्वसन आनी एकंदर समुदाय निरोगीपण हातूंत आयुर्वेदाची म्हत्वाची भूमिका आसा अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. तांणी फुडें जाहीर केलें की सरकार आयुष सेवांचो विस्तार करप, निरोगीपणाचेर आदारिल्ली भलायकी सेवा घटमूट करप आनी गोंयभरांतल्या समग्र भलायकी पद्दती विशीं लोकांची जागृताय वाडोवपाचेर सरकार लक्ष केंद्रीत करता. भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बसका फाल्यां पणजेंत जाता. केंद्रीय म्हायती प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन हे बसकेक मार्गदर्शन करतले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, प्रदेश अध्यक्ष दामू नायक, मंत्री आमदार हांचे सयत राज्य कार्यकारिणीचे वांगडी बसकेक हाजीर आसतले. मंत्री आमदारांच्या बसके उपरांत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत तशेंच प्रदेश अध्यक्ष दामू नायक हे दिल्ली वचून आयल्या. प्रदेश अध्यक्षांनी येत्या वेंचणुके खातीरचो रोडमॅप राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष हांकां सादर केला. हे उपरांत फाल्यां राज्य कार्यकारिणी बसका जाता. राष्ट्रीय अध्यक्ष म्हूण नितीन नबीन हांणी ताबो घेतले उपरांत ही पयलीच राज्य कार्यकारिणीची बसका जाता. केंद्रीय मंत्री एल मुरुगन हे बसकेक हाजीर रावतले. आगामी वेंचणुके विशीं बसकेंत चर्चा जातलीच. हे भायर हेर बरेच विशय आसा. केंद्रातल्या भाजप सरकाराक 12 वर्सां पुराय जाल्या. ह्या 12 वर्सांत केंद्र सरकारान लागू केल्ल्यो येवजण्यो तशेंच हेर कामांची म्हायती लोकांमेरेन पावोवपाची गरज आसा अशी म्हायती प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नायक हांणी दिली. सध्या गोंयच्या उदका साठ्यांत उण्यांत उणी 1 म्हयन्याची मागणी पुराय करपा इतलो साठो आसा अशें उदका खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी सांगला. गोंय उदका स्रोत आनी पिवपाच्या उदकाचे खाते 15 दिसांनी आनीक एक नियाळ बसका घेवन परिस्थितीचें मुल्यांकन करतले अशें तांणी सांगलें. राज्यातल्या खंयच्याच वाठारांतल्यान आतां मेरेन उदकाच्या उणावाची कागाळ मेळूंक ना आनी सरकारान गोंयांत खंयच उदकाचे टँकर घालपाची गरज ना अशें पिवपाच्या उदका खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी सांगले. परवरी सचिवालयांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत ते उलयताले. गोंयांत सुमार 15 दीस उदकाची उपलब्धताय आसा. सळावली धरणाक 60 दीस, तियारी धरणाक 150 दीस, हणजूण धरणाक 25 दीस आनी पंचवाडी धरणाक 20 दीस उदकाचो साठो आसा अशें तांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावल्यो खबरो. तिरुवरूर भक्तवत्सलम हे कर्नाटक संगीतांत मृदंग वादनातले एक फामाद भारतीय विद्वान. 1956 तमिळनाडूतल्या तिरुवरूर हांगा संगीतकारांच्या एका पारंपारीक कुटुंबात जन्मल्ले भक्तवत्सलम हांची मृदंग वादनाक वेगवेगळ्या सांस्कृतीक संगीत समुहामदी मानाचे स्थान मिळवून दिवपाक आनी एक प्रभावशाली संगीत गुरु म्हूण वळख आसा. तांच्या ह्याच कार्या खातीर तांकां 2026 वर्साचो भारताचो सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री फावो जाला.
2: संगीत के वातावरण में पला बढ़ा. मेरी माँ तिरुवारूर तंजावुर क्षेत्र की एक प्रतिष्ठित संगीतज्ञ. जब मैं केवल 2.5 वर्ष का था तब मुझे पिता की अनुपस्थिति महसूस हुई. कहा जाता है माँ एक पवित्र मंदिर के समान होती है और मेरे जीवन में यह बात पूरी तरह सत्य सिद्ध हुई. मेरी माँ ने अपने 3 भाइयों और हमारी जिम्मेदारी उठाई छोटे छोटे संगीत कार्यक्रमों में प्रस्तुति देकर. संगीत मेरी सांस है. मैं अगले जन्म में भी मृदंगम ही बजाना चाहूंगा.
0: गोंय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान बौद्धीक तांक उणी आशिल्ल्या विद्यार्थ्यां खातीर यत्ता 10वी समकक्षता प्रमाणपत्र येवजण लागू केल्या. हे येवजणेक लागून अशा विद्यार्थ्यांक मुखावेले शिक्षण घेवप शक्य जातले, तशेंच तांकां रोजगार वा स्वयंरोजगाराच्यो संदी मेळून ते अर्थीक दृश्ट्या स्वावलंबी जावपाक शकतात.

0: तले गोय बोर्डान दिल्ले म्हायती प्रमाण हे येवजणेची म्हायती 5 फेब्रुवारी 2026 दिसा अधिकृत राज्यपत्रांत प्रसिद्ध जाल्या. हे म्हत्वाचे येवजणेची म्हायती सगळ्या संबंधितांक मेळची म्हूण तिनूय जिल्ल्यांनी कार्यावळी आंखल्यात. हे येवजणेविशी सविस्तर म्हायती दिवपा खातीर आनी जागृताय हाडपा खातीर प्राथमीक माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शाळांच्या मुख्याध्यापकां खातीर एक विशेष मार्गदर्शक कार्यावळीचे आयोजन केलां. सगळ्या संबंधित शाळांच्या प्रमुखांनी थारावीक वेळापत्रका प्रमाण हे कार्यशाळेक हाजीर रावचे अशी विनवणी गोंय बोर्डाचे सचीव विद्यादत्त नायक हांणी परिपत्रकावरवी केल्या. ही कार्यावळ दनपारा 3:30 ते 5:30 ह्या काळांत जातली. आयतारा 21 जून 2026 दिसा जावपी रीनीट परिक्षे खातीर गोंय सरकार पुराय तरेन सज्ज जाला. दक्षिण गोंयचे जिल्हाधिकारी एग्नाक्लिटस हांणी परिक्षेच्या तयारीचो नियाळ घेतलो आनी प्रशासनान केल्ल्या वेवस्थापनाविशी पत्रकारांक म्हायती दिली. कदंब येरादारी महामंडळान 21 जून दिसा नीट परिक्षा दिवपी विद्यार्थ्यां खातीर कदंब बस सेवेची वेवस्था केल्या. पणजी ते कुजिरा बामोळी स्कूल कॉम्प्लेक्स, पणजी ते केंद्रीय विद्यालय बामोळी, पणजी ते आयएनएस मांडवी बेतीवेरे, म्हापशे ते सेंट झेवियर हायर सेकेंडरी म्हापशे, म्हापशे ते संत सोयरोबानाथ आंबीए सरकारी महाविद्यालय पेडणे, साखळी ते सरकारी महाविद्यालय साखळी, मडगाव ते एनआयटी कुंकळी, फोंडा ते केंद्रीय विद्यालय फोंडा, वास्को ते केंद्रीय विद्यालय 1 दाबोळी आनी केंद्रीय विद्यालय 2 दाबोळी वास्को अशी बस व्यवस्था आसतली. भुरग्यांच्या भागलपुरांत बिहार क्रिकेट असोसिएशनान आयोजित केल्ल्या बायलांच्या 19 वर्सा सकयल्या वन डे ट्रॉफी सर्तींत 19 वर्सा पिरायेची फलंदाज अक्षरा गुप्तान फक्त 126 बॉलांनी नाबाद 306 धावण्यो केल्यो. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण गोंयांत किमान तापमान 27 डिग्री सेल्सियस नोंद जालां जाल्यार कमाल तापमान 34 डिग्री सेल्सियस नोंद जालां. आतां खबरो सोपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. फीट इंडिया चळवळी खाला आपूण आपल्या नित्यनेमाचो एक भाग म्हूण दर दिसा योग करता अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. गोंय आयुर्वेद आनी योग निरोगीपण धोरण 2026 गुंतवणूक आकर्षित करून नोकऱ्यांच्यो संधी निर्माण करून आनी जागतीक निरोगीपण गंतव्य म्हूण गोंयची सुवात घटमूट करून राज्यांतल्या वेलनस पर्यटनाक चालना दितले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. भाजप कार्यकारिणी बसका फाल्यां शेनवारा पणजेत जाता. सध्या गोंयच्या उदका साठ्यांत उण्यांत उणी 1 म्हयन्याची मागणी पुराय करपा इतलो साठो आसा अशें उदका खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी सांगले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 नमस्कार.
1: कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो.
2: TLI है ना?
3: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी. अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर.
4: कम ब्याज पे लोन चाहिए वो भी ऐप से.
5: अनजान ऐप से बचें.
6: RBI कहता है
5: जानकार बनिए, सतर्क रहिए.
7: 233° म्हणजे 1287 किलोहर्ट्झचे तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादय चॅनल. ऐकपानो 7:31 जाल्ली आसा वेळ जाल्यार चावडेरी या कार्यावळीचो.

0: आम्ही आता ऐकूया पौष्टिक जेवणाची गरज या विषयाचेर सुनेत्रा तळावलीकर हाणी दिल्ली माहिती.
1: जर बरे जिणे जगतलो जाल्यार तीन मूलभूत गरजो अत्यंत म्हत्वाच्यो जावन आसा. त्यो म्हळ्यार अन्न, वस्त्र आणि निवारा. आयच्या आधुनीक जगान चडान चड लोक रेडी टू इट आणि फास्ट फूड कडे आकर्षित जाल्ले आसा. आणि अन्नाचो मूळ म्हत्व आमच्या कुडीक कित्या खातीर आसा ते मनीस विसरूनच गेला. मनीस जे अन्न घेता ते प्रत्येक मनशाच्या गरजेनुसार जावन आसता. मनशाची गरज ताजे वय, काम आणि क्लायमेट हाजेर थारायले वता. भुरग्यांक 1 ते 5 वर्सांची भुरगीं हांच्या जेवणान साधारण प्रथिनां चड प्रमाणान आसपाक जाय. तशीच गुरवार आणि बाळंत बायलेच्या जेवणान सुद्धा प्रथिनांक खूप महत्व जावन आसा. तरणाट्यो चलयो आणि चली हांची गरज प्रथिनाची चड असता. आता आम्ही जे अन्न घेता ते पुष्टीक असपाक जाय किंवा बॅलन्स डायट असे ताका म्हणता. आता बॅलन्स डायट म्हणल्या किरें? ज्या अन्नान सगळे अन्न घटक फावो त्या प्रमाणान असता ताका पुष्टीक अन्न असे म्हणले वता. आमची भलायकी जर बरी उरतली जाल्यार शरीर आणि बॉडी आणि माइंड म्हणजे शरीर आणि आमचो जो विचार करपाचो असा ताजो समतोल आसप अत्यंत गरजेचे जावन आसा. केन्ना मनशाक स्ट्रेस येता जावं चड काम पडटा तेन्ना आमची शक्ती ब्रेना खातीर चड जळून वता आणि आमकां सारखे प्रमाणान अन्न घटक मेळना. आता अन्नाची मुखेल कामां कितें ते पळोवया. अन्न आमकां काम करपाक शक्ती दिता. तशेंच अन्न आमच्या शरीराची वाड करता म्हणजे आमच्या कुडीची वाड करता. आणि अन्न तिसरे महत्व म्हणल्यार अन्न आमच्या शरीराची कुडीची दुयेसां सगळी पयस करता. आणि हाकाच लागून आमी जे अन्न पदार्थ वेगळे घेतात ते 3 गटांनी विभागिल्ले आसा. पहिलो गट म्हणल्यार शक्ती दिणारे अन्न पदार्थ. आता शक्ती दिणारे अन्न पदार्थ खंयचे? तर सगळी धान्या म्हणजे तांदूळ, गव, नाचणी, बाजरी, मको, मागीर बटाट, कणगी, साखर, गोड, तेल, तूप हे शक्ती दिणारे अन्न पदार्थ जावन आसा. मागीर दुसरो गट म्हळ्यार ताकद किंवा घटसाणीचे अन्न पदार्थ. दूद, अंडी, नुस्तें, सगळी कड्डणां, भिकणां, मागीर बियो हे सगळे ह्या गटान येता. आणि तिसरो गट म्हळ्यार संरक्षण. संरक्षण दिणारे अन्न पदार्थ म्हणल्यार सगळ्यो पालेभाज्यो म्हणल्यार आळू, मस्काची भाजी, धवी भाजी, तांबडी भाजी आणि सगळी फळां ह्या गटान येता. आता आमी जे जेवण घेता ते पोटान पावतकच ताजेर क्रिया जाता आणि ताज्या पासून आमकां अन्न घटक मेळटात. आता हे अन्न घटक खंयचे खंयचे मेळटा? तर कार्बोहायड्रेट्स म्हणल्यार ताका साखरसत्व म्हणतात, प्रोटीन्स म्हळ्यार प्रथिना, चरबी सत्व म्हणल्यार फॅट्स, जीवन सत्व म्हणल्यार विटामिन्स आणि धातू म्हणल्यार मिनरल्स हे सगळे आमकां अन्नातल्यान मेळटा. आता साखर सत्वाचे काम कितें जावन आसा ते पळोवया. साखर सत्व मनशाक काम करपाक शक्ती दिता. आणि जेन्ना जेवणान साखर सत्व चड जाता म्हणजे जाय ताज्या पेक्षा आमी चड खातात कार्बोहायड्रेट्स रिच फूड्स तेन्ना कितें जाता? ह्या साखर सत्वाची चरबी जाता आणि आमच्या काती पुना साठून उरता आणि मागीर मनशाक मोटसाण येता. त्या खातीर साखर सत्व सुद्धा जेवणान चड घेवंक जायना. दुसरे म्हणल्यार प्रथिना जी आमकां वाडीक गरजेची आसता. आमची शरीराची जर वाड बरी जातली जाल्यार भुरग्याच्या जेवणान हाका खूप महत्व जावन आसा. आणि हे प्रोटीन रिच फूड्स म्हणल्यार दूद, नुस्तें, ताती, कड्डणां ही सगळी भुरग्यांक चड प्रमाणान दिवंक जाय. तशेंच गुरवार आणि बाळंत बायलेक सुद्धा प्रथिनाचे प्रमाण बरे जेवणातल्यान मेळपाक जाय. प्रथिनाचे मेन काम म्हणल्यार वाडीक आणि दुसरे म्हणल्यार आमचो जर कसलोय टिश्यू रिपेअर बिपेअर जातलो जाल्यार प्रथिनाची आमकां गरज असता. तिसरे म्हणटा ते फॅट्स, ताका आमी चरबी सत्व म्हणटा. आता चरबी सत्व म्हणल्यार ज्याचे पासून आमकां चरबी मेळटा ते अन्न पदार्थ म्हणल्यार तेल, तूप, तेलकट पदार्थ हातूंतल्यान आमकां चरबी मेळटा. आणि चरबेचे मेन काम कितें ते पळोवया. चरबी आमकां सगळी जी फॅट सॉर्टेबल विटामिन्स

0: प्रत्येक दिसा आमच्या जेवणात इन्क्लूड करूंक जाय. तशेंच दुसरे धातू म्हणल्यार लोखण. लोखण आमकां सगळ्या पालेभाज्यांतल्यान मेळटा, तांतयांतल्यान मेळटा, नुस्त्यांतल्यान मेळटा. आनी लोखण जर आमच्या जेवणांत कमी जालें जाल्यार आमकां एनिमिया किंवा ताका पांडुरोग अशें म्हणटात ते जावपाची शक्यता आसता. ताका लागून सगळे आयर्न रीच फुड्स आमी जेवणांतल्यान घेवंक जाय, सगळ्यो पालेभाज्यो आमी घेवंक जाय. आनी जेन्ना आमी सगळ्यो पालेभाज्यो जावं हे सगळे वयले जे तुमकां हांवें अन्न पदार्थ सांगले जे शक्ती दिणारे, ताकद दिणारे आणि संरक्षण दिणारे हे सगळे अन्न पदार्थ जेन्ना आमी फावो त्या प्रमाणात घेतली तेन्नाच ताका आमी बॅलन्स डायट अशें म्हणू शकता. आणि ह्यो सगळ्यो गजाली प्रत्येक बायल मनशेन, प्रत्येक बायल मनीस ही घराची आरोग्य रक्षक जावन आसा. ताका लागून जेवण करता आसतना तिने एक चार्ट करपाक जाय आणि प्रत्येक दिसा आपल्या घरान ज्या ज्या वयोगटाची मनशां आसा त्या प्रमाणे तिने तो डायट भुरग्यांक जावं जाणट्यांक जावं तरणाटे चली हांकां ते पळोवन किंवा जाणटो मनीस तांचे वय पळोवन त्या प्रमाणे तिने तो डायट थारोवचो पडटा. आणि अशें जर केलें आणि हे जर सगळे अन्न पदार्थ आमी जर खाले जाल्यार आमची भलायकी आसा ती बरी उरपाक खूप मदत जाता. आणि प्रत्येक घरान जर जागो आसा जाल्यार प्रत्येकान आपल्या घराच्या पोरसान न्युट्रिशन गार्डन म्हणजे डे टू डे आमकां जी भाजी लागता म्हणजे मिरची, तांबडी भाजी, भेंडो जावं फरसबी असल्यो ज्यो भाज्यो आसा त्यो आमी घरान लावं शकता. जांकां घराकडे जागो ना जी फ्लॅटान रावतात तांच्यांनी सुद्दां आपल्या गॅलरीन जावं टॅरसाचेर सुद्दां ह्यो भाज्यो लावन कित्याक आमी जर भाजी लायली जाल्यार ती आमकां पेस्टिसायड बी मारिनासतना ऑर्गेनिक भाजी मेळूं शकता जी आमच्या आरोग्याक बरी आसता, आमच्या भलायकेक बरी आसता आनी कसलीय दुयेंसां आमकां आमी पयस करूंक शकता. ताका लागून आज हो पूर्ण सप्टेंबर म्हयनो आसा तो हांगा भारत सरकारा तर्फे पोशण माह म्हणून मनयलो वता. आणि हातून म्हाका ही मेसेज दिवची कशी दिसता सगळ्या लोकांक की प्रत्येकान आपल्या घरान पोरसान भाजी लावची. तशेंच जी भाजी आमी लायता ती भाजी आमी प्रत्येकान आपापल्या जेवणान इन्क्लूड करची, ताका आमी न्युट्री थाली म्हणटा. आणि जर प्रत्येकान जर हे केले जाल्यार आमी एक न्युट्री स्मार्ट विलेज आमी हर प्रत्येक गांवान आमी डेव्हलप करू शकता. ही मेसेज सगळ्या कडे पावची होच ह्या प्रोग्रामाचो उद्देश आशिल्लो. देव बरें.
1: आयकप्यानो निकतेच तुम्ही ऐकले पौष्टीक जेवणाची गरज ह्या विषयाचेर सुनेत्रा तळावलीकरांचे उलोवप आणि तांणी दिल्ली माहिती. कार्यावळीन मुखावल्या सुवातेर ऐकूया अर्चना खांडेपारकर हांचो आवाज. तुकाराम शेट हांची गीतरचना आणि बिंदिया मयुरेश वस्त हांचे संगीत.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात, जसे की जिम, धावप, सायकलिंग, पेवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे असतात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणं लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर असा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विषयी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमम वहम्याहम.

233 म्हणजे 1287 किलोहर्ट्झ अंचल ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महाते चॅनल ऐकपॅनो. आता काय खिणांतच म्हणजे बरोबर 8:05 तुमकां ऐकूंक मेळटल्यो मराठीतल्यान खबरो ज्यो आम्ही मुंबई केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता. उपरांत 8:15 ऐकूंक रावात गोवा पर्यटन 12 वर्सांची प्रगती आणि परिवर्तन ह्या विषयाचेर गोयचे पर्यटन मंत्री श्री रोहन खवटे हांची रश्मी नरसे हांणी घेतिल्ली मुलाखत तुमकां

0: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीने वळख करून देऊपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात
1: ऐकपनो आता ऐकूया मराठीतल्या खबरो ज्यो आम्ही मुंबई केंद्रावेल्यान संक्षेपित करता.

श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचं महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि ए एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचा भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणांचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. बँका, कर्ज पुनर्निर्धारण कंपन्या आणि कर्जदार यांच्यात मोठं संगनमत आहे, त्यामुळे कर्ज वसुलीसाठी फारसे प्रयत्न होत नाही आणि करदात्यांच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेनं 1537 कोटींचं कर्ज दिलं होतं. ते थकीत राहिल्यानंतर कर्ज पुनर्निर्धारण कंपन्यांच्या माध्यमातून केवळ 73.5 कोटी रुपये बँकेला मिळाले. या प्रकरणातल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे मत नोंदवलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला नोटीस बजावली आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होतं.

0: भारतातील तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे ही अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल. त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल. तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रामधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं प्रतिपादनही सिंह यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सीमा शुल्क निर्यात आयात सुविधा केंद्राच्या सिंगल विंडो सुविधेचं उद्घाटन आज मुंबईत सिब्स इथल्या वाणिज्य आणि उद्योग तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जतीन प्रसाद यांच्या हस्ते झालं. नवीन कस्टम सुविधा केंद्रामुळे प्रक्रिया सुलभ होतील, व्यवहाराचा वेळ कमी होईल आणि एकाच छताखाली अखंडपणे सेवा मिळतील. यामुळे व्यवसाय सुलभता वाढेल आणि निर्यातदारांना विकास आणि स्पर्धाक्षमतेवर लक्ष केंद्रीत करणे शक्य होईल असं त्यांनी नमूद केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. यामुळे विद्यार्थ्यांवरचा कागदपत्रांची पूर्तता करण्याचा ताण कमी होईल, अर्ज प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेणं अधिक सोपं होईल असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं म्हटलं आहे. नीट यूजी फेर परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरु केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजीसीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचंही संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनानं आज 2023च्या विविध कृषी पुरस्कारांच्या मानकऱ्यांची नावं जाहीर केली. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातले डॉ संजय ज्ञानदेव पाटील यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार मिळाला आहे. वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शरद धुरी, नाशिक जिल्ह्यातले बाळासाहेब देवरे, सोलापूर जिल्ह्यातले शिवानंद शिंगडगाव, सातारा जिल्ह्यातले गणपत पार्टे, जालना जिल्ह्यातले अभयकुमार काळुंके आणि वाशिम जिल्ह्यातले हेमंत देशमुख यांना जाहीर झाला आहे. तर जिजामाता कृषीभूषण पुरस्कार ठाणे जिल्ह्यातल्या दर्शना दामले, नाशिक जिल्ह्यातल्या भावना निकम, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रद्धा ढवन आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अरुंधती पाटील यांना मिळाला आहा.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून सर्व मुद्द्यांवर समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आगामी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. महाव्यवस्थापक स्तरावर पूर्ण करता येण्याजोग्या मागण्या या आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री वॉशिंग्टनमध्ये सिएटल स्टेडियमवर ड गटात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार

ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 हा सामना सुरु होईल. दोन्ही संघांनी आपापले सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. अमेरिकेनं पॅराग्वेवर 4-1 तर ऑस्ट्रेलियानं तुर्कीवर 2-0 असा विजय मिळवला. राऊंड ऑफ 32 मध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी आज दोन्ही संघ आणखी एक विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. आज सकाळी ग्वाडलझार स्टेडियमवर झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 1-0 असा पराभव करून मेक्सिको यावेळी राऊंड ऑफ 32 साठी पात्र ठरणारा पहिला देश ठरला आहे. दुसऱ्या एका सामन्यात कॅनडानं घरच्या मैदानावर झालेल्या ब गटातल्या लढतीत कतारवर 6-0 असा दणदणीत विजय नोंदवला. ब गटातच काल रात्री अमेरिकेतील लॉस एंजेलिस स्टेडियमवर झालेल्या सामन्यात स्वित्झर्लंडनं बोस्निया हर्जेगोविनाचा 4-1 असा पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: कोविडा पहिली आणि कोविडा मागील खूप बदलल्या. सो 2022 म्हणजे कोविड जाऊन पर्यटन परत इम्प्रोवाइजच्या स्टेप्सार आशिल्ले त्या टायमार आम्ही हे पर्यटन खात्याचो ताबो मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पार्टीन म्हणजे सोपयलो. ताज्या बरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन गोयच्या खातीर इकॉनॉमीच्या दृष्टीकोनातल्यान जवळजवळ 16.43% ऑफ द जीडीपी इकॉनॉमी दिली जाल्यार आणि जॉब एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीकोनातल्यान जवळजवळ 40% पर्यटन खाते हे सांभाळून घेता. ताज्या खातीर पर्यटन खात्यातल्यान ती जबाबदारीन फुडें वता आसतना आम्ही किती वाटचाल धरची हे विचार आशिल्ले. पर्यटकाची जशी आपले विचार बदलतात त्याप्रमाणे डेस्टिनेशन बदलप आपले स्वतःचे विचार बदलप ही खूप गरजेची असा. आणि त्याच्या खातीर परत नव्या दृष्टिकोनातल्यान पॉलिसी रिफॉर्म्स इन्फ्रास्ट्रक्चर इज ऑफ डुईंग बिझनेस ई गव्हर्नन्स कितलेशेच विषयांचे पहिले एक मास्टर प्लॅन तयार करचा पडटा. एक मास्टर प्लॅन पहिली तयार केला आशिल्लो प्री कोविड पण पर्यटकांची भावना बदलल्याक आमकां मातशे बदलचे पडले आणि देन वी थॉट की गोय म्हणजे तुम्ही ज्यांना चित्तात पर्यटक ज्यांना येतात डॉमेस्टिक असू इंटरनॅशनल असू दे थिंक ओनली अबाउट द सन सँड अँड सी आणि ताज्या खातीर ती सन सँड अँड सी सोडले जाल्यार एक पार्टी लाईफ हे परसेप्शन लोकांचे असा ती बदलपाची गरज आशिल्ली. आणि ती बदलते जाल्यार पहिलो नॅरेटिव्ह हांवें तयार केला त्यांना की गोवा बियॉइंड बीचीस म्हणजे आमचे 104 किलोमीटर सुंदर प्रिस्टाईन बीचीस असाच पण ताज्या बरोबर सुंदर सोबीत गोयन जे कोणत्या पर्यटकांन पळोवना जाल्यार वी हॅड टू कॉल द नॅरेटिव्ह गोवा बियॉइंड बीचीस. गोवा बियॉइंड बीचीस ज्यांना संकल्पना सुरू केली ती फक्त उलोवन रावले ना जाल्यार आम्ही इच वर्टिकलाचेर काम करपाक चालू केले. इको टुरिझम बूस्ट करपाक घेतले होमस्टे पॉलिसी घाली होमस्टे पॉलिसीच्या माध्यमातल्यान महिलांक कशे सशक्त करूंक शकता ते विचार केले. होमस्टेचे कसे आम्ही एक एसओपी तयार करप तांकां स्किलिंग कसे करप तसे सगळे ओटीए म्हणजे ऑनलाईन ट्रॅव्हल अकोमोडेटिंगचे करतात एअरबीएनबी मेक माय ट्रीप तांकां सगळ्यांक बरोबर घेतले आणि महिला सशक्तीकरण करपाक घेतले प्लस सरकारातर्फे मुख्यमंत्र्याकडे उलोवून 2 लाखाची ग्रांट आम्ही इच होमस्टेक देऊ लागले. सो वी स्टार्टेड टॉकिंग वन स्टेप अहेड. सो होमस्टे दिली माय एडवेंचर आमचे खूप असतात. आमचे पर्यटक येतात एडवेंचराक वेलनेसाक येतात. आमचे जेवण खाण गोयचे जेवण खाण खूप फामाद पण कोण उलयना खाता जेवता आणि रावतात ते उलोवपाची गरज आशिल्ली. आमचे ते हिंदूचे जेवण असू कॅथलिकांचे जेवण असू पोर्चुगीज जेवण असू आमचे ट्रायबल कॉम्युनिटी जेवण असू गोंया वेगळे वेगळे पेडणेच्या काणकोण मसाले चेंज जाता पदार्थ चेंज जाता आणि तुझे वेगळे ते गोंयकारपण जे असा गावातले ते दिसपाची गरज आशिल्ली. सो कलिनरीचे रेस्पेक्टाचेर घाले आणि स्लोली वी रियलाइज की आता पर्यंत आम्ही उलयता असताना आमचे हेरिटेज कल्चर फेस्टिवल्स थोड्याच लिमिटेशनान उलयताले. सो ताज्या खातीर एक म्हणल्यार कल्चरल टुरिझम दुसरे स्पिरिच्युअल टुरिझम वी आर व्हेरी रिच इन स्पिरिच्युअल टुरिझम. आमची देवळां स्वयंभू म्हणू शकता आम्ही 100 ते 1000 वर्षांची असा तांकां लोकांची जाणीव करून दिवपाची गरज आशिल्ली की लोकांक बाबा तुम्ही यात आमची देवळां पळयात आमची चर्ची पळयात पहिली ओल्ड चर्चीज ओल्ड टेम्पल्स आणि एकादश तीर्थ म्हणून आम्ही सर्किट काढलो विच हॅज बीन लॉन्च्ड विच इज अबाउट 11 टेम्पल्स अ स्टोरी ऑफ टेम्पल्स विच हॅव बीन फ्रॉम पेडणे टू काणकोण 100 इयर्स अँड मोर 100 ते 1000 वर्सां. छत्रपती शिवाजी महाराजाची आमच्या काणी आमच्या सप्तकोटेश्वर नार्वेच्यान आमचे काणकोण लक्ष्मी वेंकटेश टेम्पल सगळी फुल जर्नी समज केली जाल्यार टुडे वी कॅन टॉक ऑन स्पिरिच्युअल टुरिझम वी कॅन टॉक अबाउट अ पर्तगाळ मठ विच आज सगळ्यात व्हडलो भव्य रामाचो स्टॅच्यू आयला. सो हे एक एक विचार जेव्हा बदलूक लागता वी हॅव टू चेंज विथ द चेंजिंग टायम्स आणि जेन झी जेन अल्फा मिलेनियल्स तसेच जाणते सगळ्यांक इन्क्लुडिंग फॅमिलीज सिंगल वुमेन सोलो ट्रॅव्हलर सगळ्यांक एक बाबा हांगा आकर्षण मेळचे आणि दे आर एबल टू एक्सप्लोर गोवा नॉट ओनली ऑन द बीचीस बट बियॉइंड बीचीस ही संकल्पना घेऊन म्हाका दिसता ह्या 4 वर्सांत आम्ही खूप काम केल्ले असा अलॉंग विथ अवर टीम अँड एन्श्युअर डेट वी आर एबल टू टॅप द राईट मार्केट वेदर इंटरनॅशनल डेस्टिनेशन ऑर डॉमेस्टिक अँड वी हॅव टू अंडरस्टँड की आमचे प्राईम मिनिस्टरचं उलो देखो अपना देश हे खूप महत्वाचे. आम्ही बाहेर भोवता पासपोर्ट छापा मारपाक भायले जग पळून येतात पण आमचा देश इतलो सुंदर असा
1: बरोबर
0: तो ताणे एकूच उलो मारलो की आमच्या लोकांनी जग पळोवपाक काय प्रॉब्लेम ना पण जग पळोवच्या पहिली स्वतःचो देश पळोवन घेवचो. 28 राज्यां 8 युनियन टेरिटरीज ह्यो इतल्यो सुंदर वेगळी लँग्वेज वेगळे ट्रेडिशन वेगळी हिस्ट्री वेगळी कल्चर वेगळे जेवण तरी आम्ही सगळे एक इन्क्रेडिबल इंडिया म्हणतात त्या खातीर आणि तातून आम्ही एक लहानशे बिंदू इन्क्रेडिबल इंडियाचो म्हणतात तो एक सुंदर सोबीत गोय.
1: सो सर म्हाका सांगा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात गोयच्या पर्यटन मळाच्या प्रवासाचे

0: तुम्ही कशे करतले आणि केंद्र सरकार आणि गोय हाच्या मधल्या घटमूट भागीदारीचं पार्टनरशिपीचं आम्ही पाहून गेल्या राज्याच्या पर्यटन वाढीत कशा पद्धतीन परिणाम झाला.
1: आमचं प्रधानमंत्रीची 12 वर्ष 4,399 दिवस म्हणजे 4,399 डेज इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द कंट्री. या 12 वर्षाच्या कारकिर्दीन 2014 मागीर ज्या तरेन भारत फुडें सरपाक सरला सगळ्या क्षेत्रांत वेदर इट इज फ्रॉम टुरिझम ट्रेड टेक्नॉलॉजी फ्रॉम एव्हरी पॉईंट ऑफ व्ह्यू वी हॅव बीन स्टार्टेड मुव्हिंग अपवर्ड्स. तसो पहिली आमकां एक अभिमान जेन्ना आसा तेन्ना आमी फाटले इतली वर्सां पयले जाल्यार द चॅलेंज इज ड्युअल. एक म्हणलें प्रोग्रेसिव्ह थॉट्स जाय, एट द सेम टायम आमी वी हॅव टू मेंटेन अवर कल्चर अँड एथोस अँड अवर आयडेंटिटी. गोंय हे गोंयूच उरपा जाय बट एट द सेम टायम वी हॅव टू अट्रॅक्ट द बेस्ट. सो वी आर राईट नाव बिटवीन अ चॅलेंज बिटवीन द नंबर गेम आणि द व्हॅल्यू गेम. आमकां जाय व्हॅल्यू. ऑल दो वी टॉक अबाउट व्हॉल्यूम, तुम्ही विचारतले कितले आयले पर्यटक, आम्ही सांगताले इतले पर्यटक आयले, पण ताज्या पेक्षा जसे फुडें फुडें पर्यटन पयले जाल्यार जी झेप आमी मारता ते जितले पर्यटक येतात ओवर टुरिझम न जाता स्प्रेडिंग इट अक्रॉस विथ द कन्सेप्ट ऑफ सन सेंडेंसी अँड गोवा बियॉन्ड बीचीस वी हॅव टू एन्श्युअर दॅट थिंग्स आर स्प्रेड अराउंड. ताज्या खातीर टुडे वी टॉक अबाउट व्हॅल्यू नॉट व्हॉल्यूम. एट द सेम टाइम ह्या पर्यटकांक किती किती गजाल्यो जाय आशिल्ल्यो ते समजून आम्ही ऑलरेडी जसे तुमकां आता म्हणले वी हॅव ऑलरेडी एंडोर्स्ड अँड स्टार्टेड वर्किंग ऑन द प्लॅन विच विल अलाव टुरिझम टू फ्लरिश फॉर इंटरनॅशनल अँड युअर डॉमेस्टिक टुरिस्ट. इन्फ्रास्ट्रक्चर जेन्ना जाता तेन्ना इन्फ्रास्ट्रक्चराक सपोर्ट जाय पडटा.
0: बरोबर.
1: गोवा हॅज अ लिमिटेड बजेट आणि ताज्या खातीर वी लुक एट द सेंटर टू सपोर्ट अस इन टर्म्स ऑफ गिविंग अस द इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट टू हाऊ वी वॉन्ट टू डू इट. सो आम्ही एक प्लॅन घडयलो जातूंतल्यान आम्ही आता म्हणलं ते छत्रपती शिवाजी महाराजांची कहाणी गोंया खातीर असा कोणाकूच खबर ना. आमच्या युवा पिढीक कळपाकूच जाय पण जगाक कळपा जाय छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल किती आशिल्लो. ताणे आमची देवळां कशी सांभाळली, पोर्तुगीज रुलाच्या अगेन्स्ट ताणे कसे वावुरले आणि आमकां आज आमची आयडेंटिटी कशी दवरली. सो अ डिजिटल म्युझियम विथ हिज नेव्हल वॉरफेअर अँड अबाउट हिम इज प्लॅन्ड एट फर्मागुडी एट द छत्रपती शिवाजी महाराज फोर्ट. टाउन स्क्वेअर सारखा प्रकल्प जगान असतात वेर कम्युनिटीज कम टुगेदर, यू हॅव लॉट ऑफ इव्हेंट्स, लॉट ऑफ थिंग्स हॅपनिंग, अ फंक्शनल एरिया फॉर डॉमेस्टिक अँड इंटरनॅशनल टुरिस्ट टू कम बी अराउंड अँड फील द स्पेस. तो आज आम्ही टाउन स्क्वेअर प्रकल्प आणि 100 कोटीचा वी हॅव कम विथ एट पोरवरीम विच विल बी अ स्टार्ट ऑफ द रुरल सर्किट. स्वदेश दर्शनाच्या अंडर आम्ही एक रुरल सर्किट घेतले विच गोज अप टू हरवले फ्रॉम पोरवरी टू हरवले वाया आल्दोना पंपुर्बा आणि योटेन आम्ही कोस्टल सर्किट घेतले विच इज एट कोलवा. सो द स्प्रेड इज बिटवीन नॉर्थ अँड साऊथ. फर्मागुडी घेतले, पर्वरी घेतले, नॉर्थ आणि साऊथ सर्किट घेतले. ओल्ड गोवाचे जेव्हा एक्सपोजिशन आशिले देन अंडर प्रसाद स्कीम वी वॉट एव्हर सपोर्ट डे निडेड वी सपोर्टेड डेम अंडर प्रसाद स्कीम. आणि या हातूंतल्यान युनिटी मॉल सारखेले प्रकल्प एक देश आशिल्ल्यान जसे 28 राज्य आणि 8 युनियन टेरिटरीज असा तांकां एक जाग्यार इच स्टेटीन टुरिस्टीक कसे एक्सपिरियन्स करप हे जे प्रधानमंत्रीचे विजन आशिल्ले वॉज थ्रू युनिटी मॉल. थोडे मातशे फाटी देर आर सम इश्यूज बट इन द कमिंग डेज यू विल ऑल्सो सी द युनिटी मॉल कमिंग अँड दीस आर द फ्युचरिस्टिक थॉट्स विच विल नॉट ओनली अलाव टुरिस्टिक एक्सपिरियन्स बट एडिशनल इकॉनॉमी टू ग्रो, एडिशनल एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज टू हॅपन इन दीज बेल्ट्स. शेवटी पर्यटन लास्ट मनशाकडे पावना आणि ताजो फायदो त्या लास्ट मनशाक जायना जाल्यार आमी केद्या कितले टुरिझम डेस्टिनेशन म्हणले जाल्यार ताका व्हडलो हे मेळना, वेटेज मेळना. आणि म्हजो पूर्ण भर आसा की वी नीड टू एन्श्युअर की अंत्योदय प्रमाणे आम्ही समज स्वयंपूर्ण गोंयाक करतले हे मुख्यमंत्री म्हणटा जाल्यार आमकां खरे लास्ट मनशाक पावचे पडटा. आणि टुरिझम इज वन वर्टिकल विच कॅन रीच द लास्ट पर्सन विथ द बेनिफिट्स ऑफ टुरिझम. इट माइट बी सेल्फ हेल्प ग्रुप्स, इट माइट बी लोकल कम्युनिटीज, इट माइट बी हँडीक्राफ्ट, इट कॅन बी एनिथिंग इन्क्लुडिंग सेल्फ एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी, रेस्टॉरंट, शेक्स, बाकीचे तयार तरेतरेचे तुका करपाक मेळटा. सो इम्पॉर्टंट इज दीस इन दीस 12 इयर्स विच हॅज नेव्हर हॅपन्ड अर्लियर द टायप ऑफ सपोर्ट वी हॅव गॉट फ्रॉम द ऑनरेबल प्राईम मिनिस्टर. सो जेव्हा विकसित भारत म्हणता ही इज रिअली सपोर्टिंग द स्टेट्स अँड दॅट सपोर्ट इज अलाउड अ स्टेट लाईक गोवा टू ग्रो, मेक एडिशन्स विदाउट हॅव्हिंग एनी चेंज इन द कल्चर अँड द थॉट प्रोसेस ऑफ द गोवन्स. सो गोयकार पण दोरून गोय कसे असा हे दाखवपाची समज आम्ही केला जाल्यार आय थिंक इट इज ओनली बिकॉज ऑफ द सपोर्ट ऑफ द ऑनरेबल प्राईम मिनिस्टर्स विजन वेर टेकिंग विकसित भारत ही टॉक्स अबाउट ट्रेड टेक्नॉलॉजी अँड टुरिझम आणि त्यातले टुरिझम आणि टेक्नॉलॉजी म्हाका लागिल्ल्यान वी हॅव टेकन मॅक्झिमम सपोर्ट फ्रॉम हिम इन क्रिएटिंग द फ्युचर फॉर द नेक्स्ट जनरेशन.
0: तर तुम्ही आयटी मिनिस्टर असा, टुरिझमूय मिनिस्टर असा, खंयच्यो अश्यो ऑनलाईन सर्विसीस आता पर्यटकांक आकर्षित करपाक लागल्या आणि पर्यटन म्हणजे किती चेंजीस येल्या या डिजिटल टेक्नॉलॉजी खातीर?
1: एक म्हणल्यार आमकां आज जी यंग जनरेशन असा तांकां सगळें मोबायलार जाय.
0: बरोबर.

0: यंग जनरेशन जे ट्रॅव्हल करता तांकां एक क्रिएटीव्ह मायंड जे आसा तांकां एक स्पेस जाय. सो फ्रॉम टेक्नोलॉजी अँड फ्रॉम टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू वन थिंग विच वी डीड इन माय लास्ट टेन्युअर इज वर्क फ्रॉम होम. कोविड जातकच बिकेम वी मेड इट वर्क फ्रॉम गोवा, दॅट बिकेम हॅशटॅग वर्केशन गोवा. आणि थंयच्यान एक डिजिटल नोमॅड कम्युनिटी, हु इज अ डिजिटल नोमॅड, अ मॅन ऑर अ लेडी वर्किंग इन अ क्रिएटीव्ह स्पेस फॉर मेनी कंपनीज एज अ फ्रीलान्सिंग, दोज आर द पीपल हु नीड अ सराउंडिंग विच क्रिएटिव्हिटी कॅन थ्राईव्ह, अँड गोवा ऍक्च्युली इज द प्लेस फॉर देम. ते येऊन लागले, त्यांनी येऊन त्यांची एक त्यांची कम्युनिटी जी असता, दे आर हायली पेड इंडिव्हिज्युअल्स, दे गिव अ लार्ज अमाऊंट ऑफ दॅट बॅक टू द कम्युनिटी इन व्हेरियस सोशल ऑर अदर इकॉनॉमिक रिस्पॉन्सेस ऑर रिस्पॉन्सिबिलिटीज. ती वर्टिकल चालू करून वी ऑल्सो अलाउड देम टू बिल्ड सर्टन लॉट ऑफ टॅलेंट विच इज हेल्पिंग द आयटी वर्टिकल अँड ऑल्सो द टेक टुरिझम वर्टिकल. कमिंग टू टुरिझम, वी स्टार्टेड रिअलायझिंग दॅट द पीपल नीड गॅजेट्स ऑर नीड सेक्युरिटी ऑर थिंग्स अराउंड देम. सो एक म्हणलं लेट्स गोवा, मी हे ऍप इंट्रोड्यूस केलं. या ऍपच्या मार्फत इट इज लाईक अ मार्केट प्लेस वेर यू कॅन कम, यू कॅन डायन, यू कॅन वाईन, यू कॅन गो अराउंड यू वॉट प्लेसीस यू वॉन्ट टू डू, सगळे हे गजाल्यो थंय तुका एक त्या हातूंतल्या दृष्टिकोनातल्या एक ऍपा वयल्यान मेळटा. सेकंड, आम्ही आता एआय चॅटबॉट काढटा विच अ टुरिस्ट कॅन जस्ट पुट हिज क्वेश्चन्स अराउंड इन्क्वायर अँड ऑल इन्क्वायरीज विल बी आन्सर्ड एप्रोप्रिएटली टू वॉट ही वॉन्ट्स. तिसरी गजाल म्हणल्यार वी स्टार्टेड अ हेल्पलाईन विच इज 1364. सो फॉर सेफ्टी अँड सेक्युरिटी स्पेशली फॉर द वुमेन ट्रॅव्हलर्स तांकां तो 1364 हेल्पलाईन दिली. आणि या माध्यमातल्यान इज ऑफ डुईंग बिझनेस करप नाल्यार यू गेटिंग एव्हरीथिंग ऑन अ क्लिक ऑफ अ बटन इज वॉट वी हॅव स्टार्टेड अँड वॉट वी आर कंटिन्युअसली एन्डोर्सिंग, सो दॅट द टुरिस्ट गेट्स द बेस्ट एक्सपिरियन्स युझिंग टेक्नॉलॉजी. आणि त्याचे हिडन जेम जाऊ बाकीचे आमचे एजन्सीज विच आर डुईंग दिस लाईक सोल ट्रॅव्हलर एक एक्झाम्पल हु आर डुईंग एक्सपिरियन्शियल फॉर्म ऑफ टुरिझम, हांका ऑनबोर्ड करतकर यू आर फाइंडिंग लॉट ऑफ पीपल कॉलॉबरेटिंग विथ द गव्हर्नमेंट टुडे अँड एन्श्युअरिंग दॅट दे आर एबल टू रीच द लास्ट माइल थ्रू दीस डिजिटल कॅपेबिलिटीज जे आम्ही वाढिल्ले असा. एअरलाईन्स कमी असा थ्रू आउट द कंट्री ही खरी गोष्ट, एअरलाईन्स आणि येतात ही खरी गोष्ट. जेव्हा एअरलाईन्स वाढतले तसे एअरलाईन्स कॅपेसिटीज इच एअरपोर्टार वाढूंक लागतले, तसे सेक्टर्स परत वाढपाक लागतले, सेक्टर्स जसे वाढूंक लागतले तसे टुरिस्टांनी येऊंक लागतले. पण पयरचे आणि आताचे तुम्ही लास्ट बिफोर वॉर आणि आफ्टर वॉर घेतले सिट्युएशन जाल्यार इनस्पाईट ऑफ दीस वॉर सिट्युएशन डॉमेस्टिक टुरिझम हॅज गॉन अप, सो दॅट इज अ प्लस पॉईंट. सो प्राईम मिनिस्टरचं उलो देखो अपना देश इज ऍक्च्युली ट्रान्झिटिंग इन टू रिअल थॉट for the tourists who want to travel, and tourism is no longer related to those bigger states only, metros only. Tier 2, Tier 3 cities che log travel karun lagle, mudpak lagle, because their only problem today and the challenge is better connectivity. And people like Fly 91, going to terms of promoter, people like him today are filling the gaps where the bigger airlines, wide-bodied airlines can't. They are doing the job very nicely, connecting the smaller states.
1: ओके, माझो आणि एक तुमका फुडलो प्रश्न म्हटल्यार, लोक गोयाक वेलनेस टुरिझमा खातीर आता अट्रॅक्ट जावपाक लागल्या. गोयाक सुशेग असा, शांतीकाय असा, आणि असेच वातावरण म्हाका दिसता हेल्थ बरे करपाक आम्ही गोयकार तशी लकीज म्हणपाची, कारण आम्ही बरे अशा सैमान नटलेल्या आणि सैमाच्या गोपान असलेल्या राज्यात राहता. वेलनेस टुरिझमा खातीर पर्यटन खातीर किती करता सर?
0: वी शूड ऍक्च्युली गिव्ह दिस, वी शूड थँक द प्राईम मिनिस्टर फॉर आमका एनलायटन करप. आमकां सदांच दिसता आमी फीट म्हणून, पूण फीट जातकर ती फिटनेस लेवल मॅनेज करप इज नॉट ओनली थ्रू एक्सरसाइज बट ऑल्सो थ्रू वेलनेस. आणि त्याच्या खातीर विथ द होल थॉट वी हॅड दीज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा विच केम इन द नॉर्थ, वी द टुरिझम डिपार्टमेंट साइंड अ एमओयू विथ देम, देन वी हॅड अ नॅशनल आमचो एक इन्स्टिट्यूट शिरोडे असा आयुर्वेदाचो, डिपार्टमेंट ऑफ टुरिझम साइंड अ एमओयू विथ देम. सो टुडे दे आर गिव्हिंग सर्व्हिसेस टू ऑल द टाइप ऑफ टुरिस्ट इंटरनॅशनल अँड डोमेस्टिक फ्रॉम सिंगल ट्रीटमेंट्स टू पंचकर्मास. सो टुडे वी आर नॉट वॉन्टिंग टू कॉम्पीट विथ द स्टेट्स विच आर लाईक केरला इन दिस स्पेस, बट वी केम विथ अ आयुर्वेदा अँड वेलनेस टुरिझम पॉलिसी विच अलाउज अ व्हेरी क्लिअर फोकस ऑन वेलनेस. आता हे वेलनेस वी आर कंबायनिंग विथ योगा, वी आर कंबायनिंग विथ मेनी अदर थिंग्स विच अलाव द टुरिस्ट टू हॅव बेटर एक्सपिरियन्स. सो तू दोन दिसांक बिचार येता, तीन दिसांक. एव्हरेज डॉमेस्टिक टुरिस्ट स्टेज फॉर 4 डेज, दे 4 नाईट्स. इंटरनॅशनल टुरिस्ट स्टेज फॉर अबाउट 9 नाईट्स. टुडे वी आर टॉकिंग अबाउट आस्किंग द टुरिस्ट टू एक्सटेंड द स्टे अँड डू स्पिरिच्युअल टुरिझम, डू वेलनेस, एक्सपिरियन्स वेलनेस. कित्याक गोयचो नेचर जो असा कॅनॉट बी मॅट. सो इवन इफ यू वॉन्ट टू फाईंड समथिंग विच इज लाईक गोवा, यू कॅनॉट फाईंड इट, अँड वी आर गिव्हिंग यू वेलनेस. सो वेन वी गो टू द मिडल ईस्ट टुडे, वी टॉक अबाउट सन, सँड, सी अँड वेलनेस. तांकां दर्या ना आणि तांकां वेलनेस जाय. टुडे वी आर प्रोमोटिंग वेलनेस दॅट वे. वी हॅव अ पॉलिसी टू सपोर्ट दॅट. वी हॅव पीपल फ्रॉम द इकोसिस्टम. आमचो चीफ मिनिस्टर

0: स्वतः दोतोर तो तसेच आमचे बाय स्नेहा भागवत सारखी दोतोर हु आर बीन क्वाईट फॉरवर्ड थिंकिंग इन टर्म्स ऑफ मुव्हिंग द इकोसिस्टम आर अ पार्ट ऑफ द अकॅडेमिया हु आर ऑल्सो सपोर्टिंग द थॉट प्रोसेस थ्रायव्हिंग दीस पॉलिसीज. पॉलिसी हा पासून काढणार. पॉलिसी इज द गव्हर्नमेंट सिट्स विथ द इंडस्ट्री अँड द अकॅडेमिया. इंडस्ट्री किती जाय अकॅडेमिया किती करू शकता आणि आम्ही फॅसिलिटेट करता. आजपर्यंत जितल्यो पॉलिसी आम्ही काढल्या फ्रॉम आयटी ऑर टुरिझम हॅज बीन सिटिंग अक्रॉस टॉकिंग अबाउट इट अँड पुटिंग इट टुगेदर. वेलनेस बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर होल रिजनरेटिव्ह टुरिझम. गोवा इज द ओनली स्टेट इन द कंट्री टू टॉक अबाउट रिजनरेटिव्ह टुरिझम. सगळे स्टेट तुम्ही ऐकता असले ते शब्द सस्टेनेबल सस्टेनेबल म्हणतात. सस्टेनेबिलिटी इज ओनली अबाउट मिनिमायझिंग द नेगेटिव्ह इम्पॅक्ट. आय कीप सेईंग दिस. टुडे यू आर टॉकिंग अबाउट द थ्री ऑर फोर पिलर्स ऑफ रिजनरेटिव्ह टुरिझम. एक म्हणल्यार पर्यावरण. पर्यावरण आम्ही राखतात पण टुरिझम प्रमोट करता असताना फुडल्या जनरेशनाक पर्यावरण सारखे उरप आम्ही सांभाळप ही महत्वाची गजल असा. दुसरं इकॉनॉमी जसे तुम्ही म्हणले नंबर ऑफ टुरिस्ट म्हणता असताना हाऊ दे कॅन ऍड व्हॅल्यू हाऊ दे कॅन बी अलाउंग डुईंग मोर थिंग्स इन गोवा अँड स्पेंडिंग अँड हाऊ द इकॉनॉमी अँड द कॉन्ट्रीब्युशन टू जीडीपी कॅन इम्प्रोवाइज ताजेर बरं असतं. तिसरं सोसायटी. लास्ट मनशाक आम्ही जेव्हा म्हणता वुमेन एम्पॉवरमेंट केले बाकीचे केले पण लास्ट मनशाक ताजो फायदो पावपाक जाय. तो फायदो कसो पावता पर्यटनाच्या खात्यातर्फे तो आम्ही ताजेर भर दिला. चौथो कल्चरल टुरिझम. आज पर्यंत गोंयात फक्त कोण आयले जाल्यार फेब्रुवारी मार्चान कित्याक काय म्हणलं कार्निवल शिगमो माई गोंय कितें तें खबर ना पण आमचो हेरिटेज आमची ट्रेडिशन आमचे कल्चर इतलो रीच असा तो सामका लोकांक सांगपाची गरज आशिल्ली. जे लोक जून जुलयान येतात तांकां आतां ह्या महिन्यान सांवजिवा मेळटलो द फिस्ट ऑफ द सेंट जॉन द बॅप्टिस्ट. जुलयान तांकां चिखलकालो मेळटलो. गोंयांत चिखलकालो देवकी कृष्णा टेंपलान ट्रेडिशनली इज बॉन्डेड फॉर जनरेशन टुगेदर. नो बडी स्पोक अबाउट इट. आमच्या लोकांक संवय जाल्यार भायर खंय जिंदगीन बिले की दुबारान टोमातीनो पहिले टोमाटांनी खेळटा ते गेल्या टोमाटान खेळपाक. आमी वी आर आवर सोल आवर फेथ वी आर बॉन्डेड एन विथ द वॉटर एन द मड अँड दॅट इज वॉट इज चिखलकालो विच इज बॉन्डेड विथ आवर ट्रेडिशन. सो टुडे वी आर एनहान्सिंग अँड प्रोमोटिंग फेस्टिवल्स विच मीन a lot which is linked to our tradition and culture and which also allows to showcase tourism. So today under cultural tourism we are doing a year round calendar where every month you have whether it is the spirit of Goa to your you will get something to see in that month. So this is how you keep enhancing your festivals. Ti festival ti chikalpalo kar nala saujao kar tya sioricha gavan dale thoy amcha marshalcha gavan konala konan ta fayda hota thunchana me bata yanna ami baki kade janna carnival na shigmo manayta thoy tya gavan na fayda hota. एट द सेम टाईम रोमटा सारखेले आमचे भुरगे युवा तुझ्या कडे उलयता असताना तुझ्या तोंडात म्हाका काटो येता असं दिसता. इट इज एक्झॅक्टली वॉट वी आर.
1: खरे
0: रोमटा मेल जेव्हा ते वाजलो आणि वसय वसय केले जे भितरल्यान तुका तो भितरल्यान तो स्पार्क येता तो स्पार्क पळोवपाक पर्यटक येतात आणि तातूंतल्यान दे नो वॉट इज द थ्रू आयडेंटिटी ऑफ गोवा. गोवा इज नॉट जस्ट अबाउट सन सेंडेन्सी. गोवा इज जस्ट नॉट अबाउट पार्टी लाईफ. सो द परसेप्शन ऑफ गोवा निडेड टू चेंज अँड आय कॅन से दॅट इन द लास्ट फोर इयर्स I along with my team have actually toiled hard to keep the culture ethos and our identity alive at the same time with a progressive thought have a balance to the expectations of the tourist both domestic and international.
1: Sir hami halis pahile shakaton म्हणजे आमच्या गोयकारांक खातीर नवे कॉन्सेप्टूय न्हू कसो तकलेन येयलो हो कॉन्सेप्ट आनी कितें हो कॉन्सेप्ट आनी फुडें कसो चलतलो शेकतोन.
0: तू समज ह्या चार भिंतीन आसा आनी तूं डेली काम करता. तू पांचव्या दिसा जेन्ना कामाक वता तेन्ना तुका ती भिंती त्याच ऑफीस त्याच टेबल दिश्टी पडटा. जो मनीस टेक्नॉलॉजीच्या हातून आसता स्पेशली हू वर्क्स आउट ऑफ हिज लॅपटॉप ऑर आयपॅड ऑर हिज कम्प्युटर ही इज ऑल्सो वर्किंग इन दॅट सेम स्पेस. ही हॅज अ क्रिएटिव्ह माइंड अँड टुडे वेदर इज बँगलोर ऑर वेदर इज हैदराबाद ऑर वेदर इज दिल्ली वेदर इज पोल्युशन वेदर इट इज ट्रॅफिक or whether it is water, there are challenges in those particular states. Today we say ki amche traditional goykar shek samayta तांचो धंदो बरो कसो करचो.
1: बरोबर आसा.
0: जाल्यार थंयच्यान समज चितले आणि तुझ्या टुरिस्टाक जो हांगा आज काम करून आता प्रधानमंत्री म्हणले भायर वचनाका सो ते शॉर्ट हॉलिडेज घेतात. शॉर्ट हॉलिडेज घेता असताना तो जो दादलो ना बायल काम करता ही स्टील वर्क्स आउट फ्रॉम द प्लेस ही गोज फॉर अ हॉलिडे दे एन्जॉय द स्पेस ऑल्सो. गोवा इज द प्लेस. तू आता इमेजिन युअर सेल्फ यु आर कॅज्युअली ड्रेस्ड not to be dressed to the office. You're getting on a shack. You're doing your work. Suddenly you decide to do some water sports. You do your water sports. You come back, have some food. Jole. Parat tujhya laptop ar basle. After some time you want to take an evening walk on the beach, which is it's a different feeling. Tu te bichar ka chalta parat yeta parat kaam karta and then we give you pods high speed internet connectivity on that particular shack. Atun kide ata tu shekar kaam karta tuka ami internet ani dita. It's a new thought which I had for a long time. How we can give something better than the other countries and states.

0: इट फॉर अवर डिजिटल नोमॅड्स ऑर पीपल इन दीस पर्टिक्युलर स्पेस. तो त्या शेकाक कॉम्प्लिमेंट करता. शेक इज एबल टू अर्न हायर. द वॉटर स्पोर्ट्स फेलो इज मेकिंग मोर बिझनेस बिकॉज ही गेट्स एडेड बिझनेस. अँड एट द सेम टाईम यू आर हॅव्हिंग अ क्वालिटी ऑफ लाईफ विच अदरवाईज यू ओनली ड्रीम अबाउट. हांव तुझी ड्रीम रियलिटी करून दाखयता. सो येता त्या वर्सा शेकांनी ज्या लोकांक आवड आसा गोंयकारांच्या, गोंयकारूच शेक सांबाळटा. आमी शेक आणि वॉटर स्पोर्ट्स ट्रेडिशनल गोंयकारांकडे आशिल्ले, आसा आणि आसतले. ते बाहेर वसचे ना. तांकां कशे आमी पर्यटन तर्फे सपोर्ट करप ह्या विचारधारान एक नवो कन्सेप्ट हाडलो आउट ऑफ द बॉक्स. ट्रिमेंडस रिस्पॉन्स अँड देर आर ऑलरेडी इन्क्वायरीज फॉर द कमिंग सीझन वेर वी कॅन. सो पयर आमची ती शेकवाल्यांकडे मिटींग आशिल्ली शेक भावांकडे, त्यांना आम्ही तेच तांकां सांगले तुमचे कोणाक इंटरेस्ट आहात तुम्ही सांगचे. वी वील एन्श्युअर दॅट द शेक्स आर सपोर्टेड विथ हाय स्पीड इंटरनेट अँड अदर फॅसिलिटीज दॅट वील एनहान्स देअर बिझनेस. दे वील एनहान्स द टुरिस्टिक एक्सपिरियन्स फॉर द टुरिस्ट. ते आमच्या सगळ्यांत पहिले ब्रँड अँबेसेडर. ते समज थंय हे करता जाल्यार यू आर देर. आणि तोच मनीस जो शेकार काम शेकार येता टू वर्क आउट ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पेस, इमेजीन हिम स्टेईंग इन एनी ऑफ दीज होम स्टेज. सो इन द होम स्टेज ही हॅज अ कल्चरल एक्सपिरियन्स, अ कलिनरी एक्सपिरियन्स, अ एक्सपोजर टू द लोकल कम्युनिटीज. ही अंडरस्टँड वॉट इज देर अँड इज वर्किंग आउट ऑफ द स्पेस. हे खंयच मेळूंक शकना, मेळचे ना. आणि जे आमच्या कडे असा ते सांभाळून दवरता असताना इफ पीपल कॅन मेक अ लिव्हिंग एडिशनली आउट ऑफ दीस, आय एम गेम फॉर इट. दॅट इज हाउ वी आर डुईंग दिस पार्ट.
1: आणि काम काम कसेच दिसचे ना,
0: तुका कळचेच ना. आणि ते काम तुझं आउटपुट नॉर्मल असं त्यापेक्षा 100% वाटतलं.
1: बरोबर. सो माझा तुमका लास्ट प्रश्न, एक गोयकार म्हणून तुम्ही गोयाक कसे डिस्क्राईब करते सर? तुमच्या नदरेतले गोय किरे?
0: आमची माती ती, आम्ही हांगाच्यान झाल्या आणि हांगाच्यानच वतले. सो एक गोय म्हणता ते इज नॉट अ स्टेटमेंट. गोय काय जाण असपा जाय. हा जेव्हा खूप जण म्हणता उलयता राखपा जाय करपा जाय, हे सांगून जायना. स्वतःचे अस्तित्व असताना तो करपा जाय. एज अ ऑपोजिशन आय परफॉर्म इन दॅट कॅपॅसिटी. इन द रुलिंग टुडे यू कॅनॉट शाउट, यू हॅव टू डिलिव्हर अँड यू आम डिलिव्हरिंग. मनोहरबाईच्या अंडर आम्ही सुरू केले त्यांना आम्ही इन टर्म्स ऑफ ई गव्हर्नन्स गोया खातीर गोवा ऑनलाईन सगळे त्यांना हाडिले हांवें. दॅट वर द रिफॉर्म्स विच केम टुडे. गोवा इज बेनिफिटिंग आउट ऑफ इट अँड टुडे वी आर डुईंग रिफॉर्म्स विच गोवा वील बेनिफिट. सो ज्या पदार असता तो टेम्पररी असू किंवा असू, यू नीड टू एन्श्युअर दॅट यू कॅन गिव्ह द best in terms of what you dreamt about. So what I dream for Goa is what I want the Goans to get advantage in the capacity I have. As goyankar amka goya raville jay, amchi burgi fude bahir gelli naka, tanka opportunities goya bitar tayar karpa jay, tanka opportunities tayar kartale jay, tanka ami tya pramane ecosystem ani government policies ani yaha par drive karpa jay, te sagle kartale jale goy asa tashe sobit sundar goy dovarta asana suvarna goy ami sadat je mhanta te kashe dovartele jale. It is not a singular job, it is a collaborative job. It is a job of the government, it is a job of people like us, it is a job of people like you, it is a job of the people like who are in the academia, people who are in the industry, the common man who is on the road. Everybody needs to think alike for one word, which is Goa. And tenna te ami ulon korun shaktat. Ami, we may be divided in thoughts on subjects, and we should be, but we cannot be divided on Goa. And that is where I say गोयकारा खातीर आणि गोया खातीर किती केन्ना जाय पडटले आणि त्यांना अन्याय न जावचो म्हणून किती काम करचे पडटले त्यांना सदांच हांव उभो असतलो हे गोया खातीर हांव सांगू शकता.
1: तर ऐकूप्या नो, शिगमो असू ना जाल्यार शेकथॉन, पावस असू वा गीम, मॉडर्न टेक्नॉलॉजी सयत सुसज्ज आशिल्ले गोय असू वा गांवगिऱ्या वाठारातले शांतिकायेन स्वमधलो स्वची ओळख करून दिवपी खीण, हे सगळे तुमकां एकरूप करून दिवपाची ताक आसा आमच्या या माणकुल्या गोयांत. सरकारान गोयची ही खुबी वळखली, तिका फुलयली आणि तिका संवसारा मुखार दवरपाची कला पर्यटन खात्यान नाविन्याक वेगेत घेऊन सक्षमपणान सांभाळली, हय न्ही सर?
2: हय.
1: सो ऑन दॅट नोट, आम्ही गोय पर्यटनाविषयी खोलायेन माहिती दिवपी ही कार्यावळ आता सोपयता. सर, तुम्ही तुमचो मोलादीक वेळ पणजे आकाशवाणी केंद्राक दिलो म्हणून आम्ही तुमचे उपकारी. देव बरे करू.
0: तुम्ही काम खूप बरे करता
1: आणि ते
0: लोकांक कळपाची गरज असा म्हणून मुद्दाम आयलो. तुमकां सगळ्यांक अभिनंदन आणि शुभेच्छा. बिकॉज इन दिस इमर्जिंग टेक्नॉलॉजीज यू नीड टू एन्श्युअर दॅट यू हॅव बीन द पीपल हू हॅव फॉर्म्ड व्हॉट कम्युनिकेशन वॉज अँड वी आर हार्टली सपोर्ट इज देअर फॉर ऑल युअर कॉजेस अँड ऑल युअर थिंग्स ऑफ टेकिंग थिंग्स अहेड. कित्याक शेवटी पर्यटन म्हणतले तुमचा रोल येतात. थँक्यू. देव बरे करू.
3: ऐकू पण निकतीस, तुम्ही ऐकले गोवा पर्यटन 12 वर्षांची प्रगती आणि परिवर्तन ह्या विषयाचेर गोय पर्यटन मंत्री श्री रोहन खवटे हांची रश्मी नरसे हांणी घेतिल्ली मुलाखत. आणि याबरोबरच ही कार्यवळीतल्यान सोपता. दोनशे 233 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादय चॅनल. ऐकपनो आता काय खिणांतच म्हळ्यार बरोबर.

0: पुराय जगान आपणायला योग।
1: योग जो दिता शारीरिक आणि आत्मिक शांती।
0: योग पुराय जगाक भारताची देणगी।

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
1: वेव्स
2: आयच्या काळात व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात जसे की जिम धावप सायकलिंग पेवप झुंबा खेळ आणि कॅलिस्थेनिक्स
3: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे असतात ते कूड घट्ट करतातच वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात
4: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना तर कूड मन श्वास आणि मनशाच्या जीवितच्या पुराय विकासाचेर काम करता
2: हेर व्यायाम कूड घडयतात योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता योगात कसलीच सर्त नसता योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात दुसऱ्याकडेन न्हय
3: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर असा भुरग्या सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात
2: योग हो फकत एक व्यायाम न्हय तर जीवित जगपाची एक कला
4: सगळे व्यायाम बरे असतात दरेकाचो आपापलो फायदो असा पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड मन श्वास भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता देखूनच योगा विषयी असे म्हणतात
3: व्यायाम आमका घटमूट करता पण योग आमका सुप्रसन्न समतोलित आणि आनंदी करता
2: आणि हीच योगाची खरी शक्ती असा
1: योगक्षेमम वहम्याहम

2331 मीटर अर्थातच 1287 किलोहर्ट्स वरून आपण ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादेववाहिनी. श्रोतेहो, बरोबर 10:02 झालेले आहेत. सादर करीत आहोत मनपसंत गीतांचा कार्यक्रम.

श्रोतेहो, मनपसंत गीताच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो, जर आपल्याला आपल्या आवडीचं गीत ऐकायचं असेल तर लगेचच आपला फोन उचला आणि आम्हाला मेसेज करा आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 8380071054, 8380071054. ह्या नंबरवरती आम्हाला 10 ते 11 या वेळेअंतर्गत मेसेज पाठवा आणि आम्ही प्रयत्न करू की आपल्या आवडीचं गीत आपल्यापर्यंत पोचेल. श्रोते हो, कार्यक्रमात सर्वात आधी मेसेज आलेला आहे रोहित नाईक, मंजिता नाईक आणि माधव यांचा. पणजी येथून त्यांनी मागितलेलं आहे श्रेया घोषाल यांच्या स्वरातील सुंदर असं हे गीत, आणि हे गीत ते समर्पित करत आहेत निकिता नाईक यांना.

श्रोते हो, सुंदर अशा या गीताने आपल्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. कार्यक्रमात पुढचा मेसेज आलेला आहे विवेकानंद पांडुरंग माने यांचा, तालुका माडा, जिल्हा सोलापूर येथून. आपल्यासाठी स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील राधा राधा माझी राधा हे गीत.

श्रोतेहो, कार्यक्रमात पुढचा मेसेज आलेला आहे. जय हिंद रेडिओ श्रोता संघ हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजन बी, शाकेर इस्लाम बी, बाबा शेख, सिमर शेख, करिश्मा, सानिया शकील पठाण, वळसंगीकर, बिस्मिल्ला बी शेख, गदर शेख, निलोफर शेख, तसंच बिलोली जिल्हा नांदेड येथून चांदणी आयुब सय्यद, बळराजे अमन सय्यद, माहिरा सय्यद यांचा त्यांनी मागितलेलं आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं अरुण दाते यांच्या स्वरातील सुंदर असं हे गीत शंकर वैद्य यांचं.

श्रोते हो, पुढचा मेसेज आम्हाला आलेला आहे. जांभरुण तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, ऋषिकेश आणि कुमारी साध्वी, तसंच परभणीहून गणेशराव हारगावकर यांचा. त्यांनी मागितलेलं आहे कुंकवाचा करंडा ह्या चित्रपटातून हे गीत आशा भोसले यांच्या स्वरात. गीतरचना जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत प्रभाकर जोग यांचं.

श्रोते हो, पुढच्या या गीतासाठी पसंती कळविलेली आहे विदर्भ यवतमाळ येथून संतोष खडसे आणि खडसे कुटुंबीय यांनी. गीत आहे सुरेश भट यांचं आणि स्वर आशा भोसले यांचा. चित्रपट घरकुल. ऐकूया मलमली तारुण्य माझे.

श्री पंडित प्रसाद सावकर यांनी नुकताच अखेरचा श्वास घेतला. गोव्याच्या संगीत नाट्य परंपरेतील ते एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, मराठी संगीत नाटकांमधील प्रसिद्ध गायक तथा अभिनेते होते. त्यांचे पूर्ण नाव संभाप्रसाद रघुवीर सावकर होते. संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकात सदाशिवाची व्यक्तिरेखा त्यांनी सर्वप्रथम साकारली होती. त्याच नाटकातील एक अजरामर तसेच अप्रतिम नाट्यगीत त्यांना समर्पित आणि या गीतासाठी पसंती कळविलेली आहे श्यामसुंदर यांनी अस्नोडा गोवा येथून. ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं हे संगीत कट्यार काळजात घुसली ह्या नाटकातील गीत पंडित प्रसाद सावकर यांच्या स्वरात.

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे हा
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत।
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना दुपारी 2 ते 2:30 या वेळेत।
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया।

0: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.
1: दोनशे 33° 1' अर्थातच 1287 kHz वरून आपण ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादेव वाहिनी आणि आपण ऐकत आहात मनपसंत गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, आम्हाला भरपूर मेसेजेस या कार्यक्रमात आलेले आहे. पुढचा मेसेज आलेला आहे खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोली येथून शहाजी बोडखे, श्रीमती नंदा बोडखे, हनुमान बोडखे, उत्तम जमदाडे यांचा त्यांनी मागितलेला आहे. आशा भोसले यांच्या स्वरातील नितीन आखवे यांची गीतरचना, संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

श्रोते हो, पुढचा मेसेज आम्हाला आलेला आहे दत्तरेंगी भाटापारा छत्तीसगड येथून हिरामणी वर्मा, पारसमणी वर्मा, पुष्पेंद्रमणी वर्मा, नोखेलाल वर्मा यांचा, तसंच तालुका माडा जिल्हा सोलापूर येथून विवेकानंद आणि पांडुरंग यांचा आपणासाठी गोव्याच्या किनाऱ्यावर हे गीत, शुभांगी केदार, रजनीश पटेल आणि प्रवीण कोळी यांचं गीत.

श्रोते हो, पुढच्या गीतासाठी पसंती कळविलेली आहे संजय धुरी यांनी वास्को गोवा येथून. त्यांनी मागितलेलं आहे अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं सुमन कल्याणपुरी यांच्या स्वरातील गीत. गीतरचना आहे अशोकजी परांजपे यांची.

श्रोतेहो, आम्हाला पुढचा मेसेज आलेला आहे. पार्थ रेडिओ श्रोता संघ, छत्रपती संभाजीनगर, येथून राजेश साबे पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, तसंच हिंदराज रेडिओ श्रोता संघ खुपटी, तालुका नेवासा, येथून बंडू लोहार पोपळघट, माया, शिवांश, चंद्रकला पोपळघट, देवीदास पोपळघट आणि हरिभाऊ बिडवे यांचा, तसंच नवलूवारक यांचा मालपण सत्तरी येथून. आपल्या सर्वांसाठी आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील सुंदरसं हे गीत देवता या चित्रपटातून, संगीत राम लक्ष्मण यांचं आणि गीत वंदना विटणकर यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमातील शेवटचं गीत ऐकूया योगिता चितळे यांच्या स्वरात. मेसेज आलेला आहे अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, येळगुड येथून, तसंच जिल्हा कोल्हापूर, तसंच तुषार कर्णे, प्रशिक कांबळे, एकता, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुडकर यांचा कोल्हापूर येथून. ऐकूया पैजणी ह्या चित्रपटातील सुंदरसं हे गीत.

श्रोतेहो, आम्हाला मनपसंत गीतांच्या कार्यक्रमात भरपूर मेसेजेस आले आहेत आणि त्यातली काहीच नावं मी वाचून दाखवते. सिद्धार्थनगर जिल्हा नांदेड येथून आरती, छोटी बबली, रुपाली, वंदना धुळे व सुरुबाई धुळे मराठवाडा येथून. तसंच पोफाळी जिल्हा यवतमाळ येथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे आणि अर्पिता तसंच समस्त सिंगणकर परिवार. तसंच आणखीन पण आम्हाला मेसेजेस आलेले आहेत. वारणा शहापूर कोल्हापूर येथून विजय चौहान इंदूरकर, तेजस्विनी चौहान, माई इंदूरकर, बेबी शौर्या.

श्रेयश अंकिता आणि अनिकेत चौहान ह्यांचा. ओम रेडिओ श्रोता संघ कोली नांदेड महाराष्ट्र येथून नारायण गायकवाड, दयानंद गायकवाड, ओमकार गायकवाड, साई गायकवाड यांचा माफी असावी. आपल्या आवडीचं गीत आम्ही वाजवू शकत नाही कारण वेळेचं बंधन आम्हाला पण आहे. अवघी 2 मिनिटे बाकी आहेत आणि ह्या मनपसंत गीतांच्या कार्यक्रमातून मी विना आपला निरोप घेत आहे. श्रोतेहो, असंच आम्हाला भरभरून प्रेम द्या आपलं मेसेजेसच्या रूपाने आणि आपली पसंती आम्हाला कळवा. पुढच्या वेळी नक्की आम्ही आपले गीत वाजवण्याचा प्रयत्न करू. श्रोतेहो, देव सर्वांना दीर्घायुष्य देवो हीच इच्छा आणि देवाजवळ मागणं करत मी निरोप घेत आहे आपला मनपसंत गीतांच्या कार्यक्रमातून.

233 अंश एक मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचे तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. ऐकपॅनो आता बरोबर 11 वरांचेर ऐकूया दिल्ली केंद्राविल्यान सहक्षेपीत केल्ल्यो हिंदीतल्यो खबरो आणि 11 वरां 5 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो. ऐकूंक रावात कांय खिणांतच.